भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 61 दशक 5 समास 3 शिष्याचे वर्णन। जय जय रघुवीर समर्थ। दाताडवर करून कुत्र हाड चघळत त्याप्रमाणे विषय सुखाची तळमळ लागलेली असते। कुत्र्याच्या तोंडामध्ये पक्वान्न किंवा माकडाला सिंहासन द्यावे त्याप्रमाणे विषयासक्त माणसाला ज्ञान कसे पचेल। गाढव राखण्यामध्ये जन्म गेला तो पंडितांच्या सभेमध्ये गौरविला जाऊ शकत नाही त्याप्रमाणे आसक्त माणसाला परमार्थ नाही। राजहंसाचा मेळा जमला तिथे डोमकावळा आला त्याचा विष्ठेच्या गोळ्यावर डोळा। तो स्वतःला हंस म्हणवतो तसं सज्जनांच्या संगतीने विषयी लोक स्वतःला सज्जन म्हणवतात मात्र त्यांच्या मनामध्ये विषय असतात। काखेमध्ये स्त्रीला घेऊन जातात आणि मला संन्यासी करा असं म्हणतात त्याप्रमाणे विषयी माणूस वाटेल तसं ज्ञान बडबडतो। असे हे पडथ मूर्ख सुख आणू शकत नाहीत। नरकात जाण्यास योग्य प्राणी स्वतःच्या इच्छेने नरक भोगतात। वेश्येची सेवा रोज करेल त्याला मंत्री कसे बनवावे त्याप्रमाणे विषयांचा दास असलेला भक्तराज होऊ शकत नाही। विषयी लोक असतात त्यांना ज्ञान कुठून मिळणार ते फक्त वाचाळ असून शाब्दिक बडबड करतात। असे शिष्य कनिष्ठांमध्ये कनिष्ठ अविवेकी आणि दुष्ट खोटे दुर्जन असतात। असे जे पापरूप दोषी असतात त्यांना पश्चाताप झाला तरच प्रायश्चित्त मिळू शकते। त्याने पुन्हा सद्गुरूला शरण द्यावे त्याला आनंदित करावे आणि त्यांची कृपादृष्टी झाल्यावर पुन्हा शुद्ध व्हावे। स्वामीद्रोह झाल्यावर तो अनंत काळापर्यंत नरकामध्ये पडतो त्यावर स्वामीला सुखी करणे हा एकच उपाय असतो। स्मशानात गेल्यावर वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले त्यामुळे ज्ञान प्राप्त होणार नाही। क्षणिक भाव आणला गुरुचा मंत्र घेतला मंत्र घेऊन 2 दिवसाचा शिष्य झाला असे उदंड गुरु केले पाखंड शब्द शिकले तोंडाळपणा केला तो महापाखंडी आहे। घटकेत एकदा रडतो आणि पडतो घटकेत त्याला वैराग्य चढतं झटक्यात त्याच्या ज्ञातेपणाचा अहंकार येतो एका क्षणी विश्वास धरतो घटकेत कोणावर गुरगुरतो असे पिसाटाप्रमाणे नाना छंद करतो। काम क्रोध मद मत्सर मोह नाना विकार अभिमान कपटीपणा तिरस्कार हृदयामध्ये नांदतात। अहंकार आणि देहाची आसक्ती आणि विषयाचा संग त्याच्यामुळे प्रपंच संसार आणि उद्वेग निर्माण होतो। चेंगट उपकार विसरणारा पापी कुतर्मी कुकर्मी संशयी अभक्त किंवा शीघ्रकोपी निष्ठुर परघातक हृदय शून्य आणि आळशी अविवेकी आणि अविश्वासी अधीर अविचारी दृढ संदेह धरणारा आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना असलेला अल्पबुद्धी विषय कामना ज्याच्या हृदयामध्ये वास करते असा ईर्ष्या असूया तिरस्कार निंदेस प्रवृत्त होणारा देहाभिमान त्याच्यामध्ये असतो त्याला क्षुधा तृष्णा निद्रा आवरत नाही त्याची कुटुंबाची चिंता कमी होत नाही त्याला भ्रांती पडलेली असते शाब्दिक बोलतो उदंड बोलतो वैराग्याचा त्याच्यामध्ये लवलेशसुद्धा नसतो पश्चाताप करून तो साधनाचा मार्ग धरत नाही त्याला भक्ती विरक्ती शांती नसते सद्वृत्ती लीनता दमन हेही नसतं त्याच्यामध्ये कृपा दया तृप्ती सुबुद्धी नसते शारीरिक कष्ट तो टाळतो धर्माविषयी अत्यंत कृपण असतो त्याचं हृदय आणि वर्तन बदलणं खूप कठीण असतं त्याच्याकडे विनम्रता नसते तो सज्जनांना अप्रिय असतो रात्रंदिवस तो दुसऱ्याच्या कमीपणाचे वर्णन करीत असतो सदा सर्व काळ तोंडदेखलं बोलतो कृती आणि विचार पाहता त्याचं वचन हे सत्य नसतं दुसऱ्याला त्रास देण्यात तो तत्पर असतो विंचू किंवा विषारी प्राण्याप्रमाणे तो अंतःकरण भेदणारे शब्द वापरतो आपले अवगुण झापतो झाकतो आणि दुसऱ्याला कठोर शब्द बोलतो आणि खोटे गुणदोष दुसऱ्याला देतो असे कुशिष्याचे वर्णन समर्थ रामदास स्वामी यांनी केलेलं आहे। हा भाग संपला असून पुढील वर्णन ऐकूया पुढील भागामध्ये।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरणात राहणाऱ्यालाच खरं दर्शन होतं. श्रीकृष्ण परमात्म्यांना सुद्धा देह ठेवावा लागलास ना. निराकार असले तरी साकार झाल्यावर त्याला सगळं काही आलंच ना. रूप आलं, गुण आले, सगळं काही आलं. आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणं आलं. तसंच ते साकारात आले म्हणून त्यांना जाणं हेही आलंच. श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले, वास्तविक पाहता ते आलेही नाहीत आणि गेलेही नाहीत. त्यांना येणं जाणं नाहीच, ते कायमच आहेत. साकाराचं रूप पाहावंसं वाटतं, पण तेच सगळं काही नव्हे हे समजून आपण चाललं पाहिजे. भगवंताला पाहायचं असेल तर त्याला देहात पाहून चालणार नाही, असं श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं आणि त्याला ज्ञानानं समजावलं. उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर त्याने त्याला आता जाऊन गोपींचं समाधान कर असं सांगितलं. त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला उद्धव की तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केलं हे योग्य झालं नाही, तुमची चूक झाली. अशा रीतीनं देहाबद्दल त्याने तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर गोपींनी त्याला म्हटलं की तू आपला वेदांत जिथं कुणी नाही तिथं जाऊन सांग. श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जे मिळालं ते आमचं आम्हालाच ठाऊक आहे, ते तुला मिळणं शक्य नाही. तर गोपींनी श्रीकृष्णावर जे प्रेम केलं ते देहाला विसरून केलं. त्याच्यापुढं त्यांनी सर्वस्व तुच्छ मानलं आणि त्यामुळंच श्रीकृष्णालाही गोपींच्यावर तसंच प्रेम करणं भाग पडलं. गोपी त्याला अनन्य शरण होऊन राहिल्या. तसं प्रेम करावं. जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरं दर्शन होतं आणि ते रोज सतेज होतं. देहाचं दर्शन हे विसरणारं असतं, म्हणून नाम घेत राहा म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणं शक्य नसतं, पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवतारानं वासना किंवा बुद्धी पालटण्याचं कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेलं तरी नाम शिल्लक राहतं. म्हणूनच राम कृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढं शिल्लक राहिलं. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखं बदलणारं आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी नामावतार आहे आणि हा नामावतार खरा तारक आहे. नामाकरता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. भगवंताजवळ काय मागावं? तुझं प्रेम मला लागू दे, एवढंच त्याच्याजवळ मागावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन.
0: घडणाऱ्या मुलांसाठी भाग 9 पंक शब्दांचे वेळ वाचनाचे या लेखाचा उत्तरार्ध. मित्रांनो, खरे तर हे जग आपल्या मनामध्येच दडलेलं असतं. ते पाहिले की मग तुम्ही मनातल्या मनात या जगात मनातल्या मनात रंगून जाता. झाड जसं रोज वाढताना दिसत नाही, झाड कशाला, आपणही रोज थोडं थोडं वाढतच असतोच की, पण कळत नाही. जेव्हा खूप वर्षांनी भेटलेली मावशी किंवा आत्या एकदम म्हणते, अय्या राजू एवढा मोठा झालास तू, मागे पाहिला तर एवढासा होतास. तसंच वाचनाचं आहे. वाचनामुळे आपलं मन हळूहळू समृद्ध होत जातं, भरत जातं. आपल्याला ते कळत नाही, पण इतरांना मात्र निश्चित जाणवतं. तुम्ही आणि तुमच्या मित्रमैत्रिणी यांनी रोज 20-25 पानं तरी बाह्य वाचन करण्याची मनातल्या मनात प्रतिज्ञा करायलाच हवी. नाहीतर ग्रंथातून तुमच्यापर्यंत येणारे हे आनंदाचा आकाश पुस्तकातल्या पुस्तकातच मिटून जाईल. हल्ली लायब्ररी म्हणजे तुम्हा मुलांना व्हिडिओ लायब्ररीच वाटते. कुणाचं लग्न, बारसं, मुंज, वाढदिवस काही असो, व्हिडिओवर 3-4 चित्रपटांचं दळण दळलं जातं आणि तुमच्या वयाची अनेक मुलं मांडी घालून एकटक ते सिनेमे पाहत राहतात. आता सतत बघत राहिल्याने डोळ्यांचे विकार होतील हा भाग वेगळाच, पण मुलांनो, तुमच्या मेंदूतील स्वतःचा वेगळा विचार करण्याची शक्तीच यामुळे संपून जाईल. व्यसनी माणसं कशी स्वतःची विचारशक्ती गमावतात ना, तसंच तुम्ही जर वेळीच सर्व बाजूंनी आदळणारे हे दृश्य स्वरूपात दिसणारे मनोरंजन टाळलं नाही तर हेच होणार आहे. बुद्धीला मनाला सखोल करण्याचं हेच वय आहे. याच वयात तुम्ही मनाला उथळ उथळ दाखवित राहिलात तर तीच तुमची उंची होईल. हे बघा, घराघरातले सतत आक्रोशणारे TV व्हिडिओ आपण बंद नाही करू शकणार, पण आपल्या घरातलं हे यंत्र केव्हा सुरू ठेवायचं आणि केव्हा बंद करायचं हे आपण तर ठरवू शकतो ना. नुसतं रंजन रंजन किती दिवस, मनोरंजन हे किती दिवस चालणार, आणि ते रंजनही नुसते नाच, गाणी, मारामाऱ्या, पाठलाग असंच ना. पुस्तक वाचनातून ही करमणूक होते, पण ती करमणूक तुमच्या विचारांना, जीवनाला दिशा देऊन जाते. नोकरी करणाऱ्या तुमच्या आईबाबांना वेळेअभावी हे सांगायला सवड मिळत नाही, मग तुम्ही आपले केबलचं TV बटन ऑन करता आणि बसता टाइमपास करत. वेळ तर जातोच, पण कसा जातो याचा विचार कोण करणार? तुम्हाला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, थोरांचे जीवन, शब्दांचे रंग, प्रवास वर्णनातून प्रवासाची स्फूर्ती केव्हा मिळणार सांगा? हे सगळे मिळवण्याचे दुसरे कुठले वय आहे का? हे बघा, एखाद्याला व्यायामशाळेचे सभासदत्व वयाच्या 90-व्या वर्षी दिलं तर चालेल का? अहो, पहिलं डंबेल उचलतानाच 5वा हार्ट अटॅक यायचा त्याला. हसताय काय? तीच चूक आपण करतोय ना. अचानक वृद्धापकाळी वाचनाचा छंद लागू शकत नाही आणि तो लागून उपयोगाचाही नाही. ते रोप रुजविण्याचे हेच वय आहे. ते नुसते रंजनाच्या सांडपाण्यामध्ये वाया घालवू नका. जगातली सगळी मोठी माणसे अचानक मोठी झालेली नाहीत. लहानपणी त्यांनी खूप वाचन केलं, विविध प्रकारचं वाचन केलं, त्यातून त्यांना कुणीतरी वेगळं व्हावं असं वाटलं. आपल्या कार्याचा ठसा जगाच्या पाठीवर उमटावा अशी प्रेरणा त्यांना मिळाली. बालमित्र मैत्रिणींनो, समृद्ध रसिक माणूस होण्याची पात्रता निसर्गाने तुम्हाला दिली आहे. ती वेळीच ओळखा आणि पुस्तकांचे पंख मनाला फुटू द्या. जवळचं वाचनालय, पुस्तकाचं दुकान तुम्हाला बोलवतंय. ऐका त्या पुस्तकांची हाक, ऐकाल ना, वाचाल ना मित्रांनो.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दिवाळीच्या नावाखाली हव्या त्या वस्तूंबरोबर बऱ्याचशा नको त्या गोष्टींनी भरलेल्या पिशव्या आणि शॉपिंगचा आनंद यांचा बॅलन्स सांभाळत मी आणि प्रिया मॉलमधून निघालो. गेटशीत आत शिरणारी वंदना दिसली. प्रियाकडे बघून न बघितल्यासारखं करत ती आत शिरली. बघितलंस कशी तोऱ्यात गेली ओळख न दाखवता? ती विसरली ग ओळख, पण माझ्या चांगलं लक्षात आहे. शेजारी राहायची ना आमच्या ही पाच भावंड. वडील व्यसनी, आई आमच्याकडं स्वयंपाक करायची, खाण्याचे वांधे. मग काय, माझी आई मुद्दाम रोज जास्तीचंच काही ना काही करायची. आणि मावशींना जाताना जरा जास्तच झालं आहे घेऊन जा म्हणत बरोबर द्यायची. वह्या म्हणू नको, पुस्तकं, कपडे, जे जे शक्य होतं ते त्यावेळी आई पुरवत होती त्यांना. आणि तीच वंदना आता बघ श्रीमंतीच्या घमेंडीत ओळखही दाखवत नाही आहे साधी. संवेदनशील प्रिया दुखऱ्या स्वरात म्हणाली, काय बोलायचं मला कळेना. बोलले नाही काही, पण अंतर्मुख मात्र नक्कीच झाले. मित्रमैत्रिणींनो, तुम्हालाही असा अनुभव कधी आला असेलच ना, कुणी केलेल्या मदतीची अगदी आपल्याला पैशात म्हणा वस्तूत म्हणा परतफेड करावी अशी अपेक्षा नसते हो. आणि त्यांनी आपल्या उपकाराचं त्यांच्या डोक्यावर आयुष्यभर ओझं बाळगावं असंही वाटत नाही आपल्याला. पण किमान किमान जाणीव आणि मनोमन कृतज्ञता तरी असायला हवी, नाही का? मदत केलेली विसरताना आपण दुसऱ्याला किती दुखवतोय आणि त्याचबरोबर स्वतःचंही कसं नुकसान करतोय हे लक्षातच येत नाही. आणि आपणच आपल्या माणूसपणाला लाजवतो, पण लक्षात कोण घेतं? अहो, पक्षी पशुसुद्धा कुणाचंही प्रेम मदत यांची जाण ठेवतात. धन्याच्या मृत्यूनंतर गाय, कुत्रा, घोडा यांचेही डोळे पाणावतात. क्वचित प्रसंगी कुणी प्राणी आणि प्राणत्याग केलेल्याही कथा आपण ऐकल्या आहेत, खरं ना? प्राण्यांच्या कृतज्ञतेची भाव सांगणारा ह्या कथा अशीच एक सिंहाची कथा. एका सिंहाच्या पायात काटा गेला आणि तो एका माणसाने अगदी सहानुभूती म्हणून काढला. पुढे त्या माणसाला देहदंड म्हणून तिथल्या राजांनी एक 8 दिवसाच्या उपाशी असलेल्या सिंहाच्या पुढ्यात टाकलं. पण गंमत म्हणजे त्या सिंहाने आपल्या या उपकारकर्त्याला ओळखलं आणि पोटात भुकेची आग भडकली असताना सुद्धा त्या माणसाला त्या सिंहाने खाल्लं नाही. आणि आपल्या कृतीतून कृतज्ञतेची जाणीव भावना त्याने व्यक्त केली. माणसासारख्या माणसाला ह्या भावनेचा विसर पडतो याचं खरंच आश्चर्य वाटतं. माणूस म्हणून विचार केला तर, पण लक्षात कोण घेतं? अहो, आपल्यातल्या माणूसपणाची ओळख सांगताना एका शायरानं म्हटलंय, मैं कुछ भी हूँ मैं

कुछ भी हूं मगर एहसान फरामोश नहीं हूं। मैं कुछ भी हूं मगर एहसान फरामोश नहीं हूं। कुणाला तरी अडचणीत मदत केल्यावर काय झालं दिलं तर मोप आहे की असं म्हणणारे काही कमी नाही। वेळात वेळ काढून कुणाच्या तरी मदतीला धावून जावं आणि मग कानावर यावं, काय झालं आले तर नाहीतरी काय इकडं तिकडं टाईमपासच करतात। अशी ही कृतज्ञ पावती आपल्याला मिळते किंवा कुणाला तरी मिळालेली आपण बघतो त्यावेळी या भावनेची संवेदनशीलतेची आपल्यापेक्षाही अधिक टोचणी या भावना देणं देणाऱ्या देवालाही दुखावत असेल नाही का? पण लक्षात कोण घेतं? हो, पण मैत्रिणींनो, लक्षात न घेणारी अशी ही कृतज्ञ व्यक्ती दुसऱ्याला दुखावते इतकंच नाही तर स्वतःचंही नुकसान करून घेते। कसं? ते कुणी लक्षातच घेत नाही। अहो, आपण एकटे दुखटे काय करू शकतो? संकट प्रसंगीच नाही तर अगदी सुखदुःखाच्या वेळी सोडा, पण रोजच्या दैनंदिन जीवनातही कुणाची ना कुणाची तरी गरज सतत आपल्याला लागत असते। आता व्यवहार म्हणून पैशाच्या रूपात आपण जेव्हा एखाद्याला पैसे देतो त्यावेळेला मोबदला म्हणून तो दिला जातो, आणि त्याच वेळी मग पैसे मोजलेत हा कृतज्ञ माजही त्यामध्ये असतो। तिथं मन भावनांचा प्रश्नच असतो। पण जिथं आपल्या जाणीवेचा धागा जुळतो ना आणि कृतज्ञ भावना सहज व्यक्त होते, तिथे मात्र मनाचं मनाशी अतूट नातं जळतं। जेव्हा आपण कुणाला तरी अगदी निर्हेतुकपणे मदत केलेली असते आपण विसरूनही जातो, पण केव्हा तरी कुठेतरी भेटलेली ती व्यक्ती उल्लेख करते, अहो तुम्ही तेव्हा मदत केलीत म्हणून, आणि आपण विसरलेली गोष्ट त्यांनी लक्षात आणून दिल्यावर आपल्या मनात जे काही भाव उमटतात इथंच आपलं या व्यक्तीशी नातं घट्ट होतं। बरं, या गोष्टीसाठी ना पैसा खर्च ना कुठे वेळ लागतोय, पण ही कृतज्ञतेची जाणीव आपलं माणूसपण मात्र नक्की सिद्ध करून जाते। पण लक्षात कोण घेतं? कृतज्ञता। खरं तर जे जे मला कुणाकडून मिळालं त्या त्याबद्दलची एक अगदी प्रामाणिक अशी प्रतिक्रियाच म्हणा ना। निसर्गातला रंगगंधाचा उत्सव, सूर्योदय, सूर्यास्ताचं मनोहर दृश्य मन प्रसन्न करून जातं, त्यावेळी साहजिकच त्या निसर्गाबद्दल ह्या आनंदाच्या ठेवीची पावती म्हणून हात जोडून आपण व्यक्त करतो मनातली कृतज्ञ भावता। कुणीतरी केव्हा तरी आपल्याला मदत केलेली असते, आयुष्यातल्या काही सुखद घटना असतात ज्यातून आपण अक्षय आनंदाचा प्रेमाचा ठेवा लुटत असतो। म्हणूनच या घटना ह्या हे निसर्गातली वेगवेगळ्या आनंददायी गोष्टी याबद्दल त्या विधात्या निसर्गदात्याशी मनोमन कृतज्ञ राहणं हेच माणूसपण आणि माणूसपण जगणं आहे, नाही का? ह्या गोष्टीच आपल्यातलं माणूसपण जागवत असतात, आपल्याला माणूस म्हणून संजीवनी देत असतात। खरं तर कृतज्ञतेची भावना आपला भूतकाळ जागवते, वर्तमानाचं आपल्याला भान देत असते, आणि त्याच वेळी अशी माणसं आयुष्यभरात
शी जोडण्यासाठी आपल्याला भविष्याची पुंजीही देत असते. हो, पण लक्षात कोण घेतं? पण मित्रमैत्रिणींनो, आपण मात्र ही कृतज्ञतेची भावना मनोमन जपूया, हा अक्षय ठेवा जतन करूया. खरं की नाही? पुन्हा भेटूया.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देणार आहोत मालदीव या बेटाला, ज्याला काही जण मालदीव्स असेही म्हणतात. मंडळी, मला लहानपणापासून समुद्र, त्यावरील बेट याचे भयंकर आकर्षण होते बरं का, आणि तेव्हापासून मालदीवचे नाव फक्त ऐकत आले होते. मालदीवविषयी हे एक बेट आहे एवढंच मला माहीत होतं. या पलीकडे जाऊन सविस्तर माहिती मिळवायची असेल तर प्रत्यक्ष मालदीवला भेट देऊन अनुभव घेणे महत्त्वाचे आहे असे अगदी अलीकडे पर्यटन सुरू झाल्यावर वाटायला लागले होते. पण ठरवलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी गेलो असं क्वचितच होते, नाही का? यावर्षी, पुढल्या वर्षी असे करता करता कोविड-19 महामारीनंतर नोव्हेंबर 2022 माझी लेख अमेरिकेहून येणार हे नक्की झाले आणि त्या आनंदात आम्ही यावेळी तिच्याबरोबर मालदीवला जायचे असे ठरवले. आता कुटुंबातील 3 जीवलग माणसांनी एकत्र सुट्टीवर जायचे या कल्पनेत रमायला सुद्धा लई भारी वाटते, नाही का? तुम्हाला त्याची पुरेपूर कल्पना असेल. तसंही आमच्याकडे सगळ्यांना समुद्राचे प्रचंड आकर्षण आहे. तसेच प्रत्येक समुद्राचे स्वतःचे असे वैशिष्ट्य असे मला नेहमी वाटतं. समुद्राकडे कितीदा बघितले तरी नजर हटत नाही. कधी करडा तर कधी निळसर श्यामवर्णी असा लुभावणारा समुद्र. मॉरिशस सारख्या ठिकाणी शाईसारखा गर्द निळा तर कुठे हिरवट निळा सुद्धा. देश कुठलाही असो मंडळी, समुद्राच्या प्रत्येक अदा आपल्या मनाला भुरळ घालतात. अशा या विविध रंगी समुद्राचा स्वभावही वैविध्यपूर्ण आहे असे मला नेहमी वाटते. कोणी अगदी साधू संतांसारखा तपस्वी शांतपणा लेऊन स्तब्ध राहून गारूड घालणारा, तो कोणी प्रचंड आवाज करीत आपले अस्तित्व पटवून देणारा. म्हणूनच प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणच्या समुद्राला भेट देणे हे नाविन्यपूर्ण ठरते. असो, मालदीवला जायचं नक्की झालं. मग आता मालदीवबद्दल माहिती काढू लागले तर मालदीव हा हिंद महासागरात म्हणजे इंडियन ओशनमध्ये स्थित असलेला एक सुंदर द्वीप देश आहे. तो भारताच्या दक्षिण पश्चिमेला आणि श्रीलंकेच्या दक्षिणेला आहे. राजधानी कोणती तर माले. आपण जेव्हा विमानतळावर जातो तेव्हा मालेला जाणारी अनेक विमानं इथे दिसतात. तर थोडक्यात सांगायचंय, तुम्ही भारताचा नकाशा पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की मालदीव हे केरळ आणि लक्षद्वीपच्या खाली हिंदी महासागरात आहे. आता मालदीव हा एक स्वतंत्र देश आहे हे कळल्यावर माझ्या आनंदात भर पडली. कारण काय असेल तर त्यामुळे मी बघितलेल्या देशांच्या यादीत भर पडणार होती. मी आतापर्यंत बघितलेल्या देशांची नावे मी पुन्हा स्मरणशक्तीला ताण देऊन आठवायला लागले आणि गंमत म्हणून ते तुम्हालाही सांगते. कदाचित तुम्हालाही यामुळे अनेक देशांना भेट द्याविषयी वाटेल किंवा कदाचित तुम्ही देतही असाल. तर कोणते देश? मॉरिशस, अमेरिका, जपान, थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया, इटली, स्वित्झर्लंड, मलेशिया, सिंगापूर, और तिथे तर मी स्वतः राहत आहे सध्या. नंतर ब्रह्मदेश, व्हिएतनाम, हाँगकाँग इत्यादी इत्यादी. आता यातील कोणत्या देशात समुद्र पाहिले आहेत आणि जिथे मी तुम्हाला घेऊन जाऊ शकते अर्थात या रेडिओच्या कार्यक्रमाद्वारा, त्या देशांची नावं एकदा पुन्हा सांगते. तर सिंगापूरला भला मोठा समुद्र आहे हे बेटच आहे. नंतर मॉरिशस, थायलंड, थायलंडला पण मी काही आयलंडला म्हणजे बेटांना भेट दिलेली आहे. तर ती को सामुई, बँकॉक हे सुद्धा बेटच आहे. हाँगकाँग, व्हिएतनाम, व्हिएतनामला दनांग इथे एक बेट आहे अतिशय सुंदर आहे. तिथे पण मी तुम्हाला घेऊन गेलेली आहे मागच्या काही भागामध्ये. नंतर इंडोनेशिया, जिथे आपण बालीला भेट दिली होती, आणि मलेशिया. या ठिकाणी आपण समुद्राची अनेक रूपं अनुभवली आहेत. यातील सर्वात भव्य दिव्य रूप म्हणजे अमेरिकेचा नायगरा धबधबा, यात काही शंकाच नाही. तरीही भव्यतेबरोबर लहानाची ओढसुद्धा असतेच की. म्हणूनच आपल्या भारत देशाला अगदी जवळ असलेल्या मालदीवला जायला आपल्याला खूपच आवडेल. तर पुढील काही भागामध्ये आपण खूप काही जाणून घेऊया या मालदीव्सविषयी. मंडळी, याचं कारण आजच्या भागात आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. नमस्कार.

हॅलो, काय सांगितलं मागच्या रविवारी तुम्हाला मी? निसर्गाची आरास पाहिली का असा माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न होता, हो की नाही? गणपतीची आरास बघता बघता निसर्गाची आरास बघा असं मी तुम्हाला सांगितलं होतो. या निसर्गा इतकं सुंदर चित्र दुसरं कुठेही असू शकत नाही आणि आपल्याला ते निर्माण करता येत नाही असंही तुम्हाला म्हणाली होती मी, हो की नाही? निसर्गात इतकी विविधता आहे, इतकं काठोकाठ सौंदर्य भरलेलं आहे, त्याने ते घ्याल तितकं थोडंच आहे. रंग गंध वा अप्रतिम. मनात कल्पना कराल ती गोष्ट निसर्गात हजर आहे. तुम्ही मनात आणाल ती गोष्ट आहे, यात जराही अतिशयोक्ती नाही. म्हणून निसर्गाला नमन करावे तेवढे थोडेच आहे. आता हा निसर्ग बघायचा असेल तर घराबाहेर पडलं पाहिजे, हो की नाही? पायी चालून चालून तुम्ही असं किती बघू शकणार आहे? हा, एक आयडिया आहे. आगगाडीने जर तुम्ही बघितलं तर मात्र आपल्याला खूप खूप छान छान देखावे बघायला मिळतात. जरा बघा, मुंबईला जाताना ट्रेन मध्ये बसताना आजूबाजूला डोळे उघडून बघा. मी खूप वेळा पाहिलेलं आहे. जायचं आपल्याला आगगाडीने फिरायला, निसर्गाचं छान छान दृश्य डोळ्यात भरून घ्यायचंय ना, आनंद लुटायचा. हो, ही दृश्य डोळ्यात भरून घेतली ना तर खूप दिवस आपल्याला खूप छान वाटत. असं जे जे काही बघते ना माझ्या मनात जातच नाही, म्हणजे मी जे जे बघते तेच तुमच्यासाठी लिहून काढते. ते तुम्हालाही शक्य करणार ना मग? चला, तुम्हाला जरा अवतीभोवती फिरून आणते. डोंगर झाडींमध्ये चालायचं. चला, मी बसले बरं आगगाडीत. आणि आगगाडी सुरू झाली, झुक झुक झुक झुक झुक झुक झुक सुरू झालेली.

अवतीभोवती डोंगर झाडी, मध्ये चालली झकझक गाडी। अवतीभोवती डोंगर झाडी, मध्ये चालली झकझक गाडी। रान पाचूच घाली पाय घड्या, जरा मारत कड्यावर उड्या। रान पाचूच घाली पाय घड्या, जरा मारत कड्यावर उड्या। दरी मध्येच डोंगर बेली, अवतीभोवती डोंगर झाडी। दरी मध्येच डोंगर बेली, मध्ये चालली झकझक गाडी। बातशेती दिसत छान, बातशेती दिसत छान। मऊ मखमली गवती रान, मऊ मखमली गवती रान। जशी ठेवली घडीवर घडी, मध्ये चालली झकझक गाडी। जशी ठेवली घडीवर घडी, मध्ये चालली झकझक गाडी। कडा तासाला डोंगर उभा, नजर बांधत शुभ्र धबधबा। कडा तासाला डोंगर उभा, नजर बांधत शुभ्र धबधबा। जण धुक्याची लावली शिडी, मध्ये चालली झकझक गाडी। जण धुक्याची लावली शिडी, मध्ये चालली झकझक गाडी। माझं वाटे गाडी महाराणी, तिला आडवे न वाटेत कोणी। मला वाटत गाडी महाराणी, तिला आडवे न वाटेत कोणी। रात्र दिवस तिच्या धडपडी, मला आवडे झकझक गाडी। रात्र दिवस तिच्या धडपडी, मला आवडे झकझक गाडी। अवतीभोवती डोंगर झाडी, मध्ये चालली झकझक गाडी। अवतीभोवती डोंगर झाडी, मध्ये चालली झकझक गाडी। दिसली की नाही सुंदर सुंदर दृश्य? धबधबे दिसले की नाही? आणि धुक्याची शिडी हो, डोंगरात धुकं बसलेलं असतं सगळं। मनिम्याव सारखं गुडूप झालेलं असतं एकदम, ते दोन्ही पाय आवरून चारी पाय आवरून मनिम्याव कशी गुडूप बसते ना, तसे धुकं डोंगरात गुडूप जाऊन बसलेलं असतं। आणि मग अशा या धुक्याच्या शिडीतून त्या डोंगराकडे बघताना काय मजा येते हो। मला तर फार आवडतं बाबा निसर्ग, हो खूपच आवडतो मला। हो या निसर्गाची जादूच अशी काही आहे ना की माणसाला गुंगूनच टाकतो तो, त्याची किमयाच तशी आहे। हे सगळं कोण देत आपल्याला? सुंदर सुंदर झाडी, सुंदर सुंदर डोंगर। या निसर्गातली प्रत्येक गोष्ट देवबाप्पाने आपल्याला बहाल केलेली आहे। हो देवबाप्पा किती महान आहे, तो काय देत नाही आपल्याला? मग मग असं जर देवबाप्पाची किमय असेल, एवढं जर तो काही आपल्याला देत असेल, तर आपण या देवबाप्पाविषयी या निसर्गाविषयी काय कृतज्ञ राहायला पाहिजे की नाही, त्याची आठवण ठेवायला पाहिजे की नाही, काय राणी मान आलं होते मस्त, आपण असतो कृतज्ञ असतो, देवाला आपण विसरत नाही। देव काय काय देतो, मला तर खूप आश्चर्य वाटतं कधी कधी। देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला देतच असते। झाडं देतच असतात, नद्या देतच असतात, सूर्य देतच असतो, चंद्र देतच असतो, पानं फुला देतच असतात, झरे देतच असतात, पक्षी आनंद देतात, फुलं सुवास देतात, आणि आम्ही फक्त घेतो, आम्ही काहीही देत नाही। बरं आहे का हे? नाही, खरंच बरं नाही। रात्रंदिवस निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्या सेवेला दोन्ही हात जोडून हजर आहे। घ्या घ्या, ती घ्या फुलं फळं, किती प्रकारचे सुवास घ्या, कोणती घ्या। बापरे काय किमया हो देवाची बघा। देवा तुझी किती सुंदर सकाळ, किरणांची हाती तेजस्वी ती माळ। देवा तुझी किती सुंदर सकाळ, किरणांची हाती तेजस्वी ती माळ।

त उडती दवांचे तुषार, अलगद पडती वन देवताती, न्हाऊनी प्रसन्न सारे भगुन हे आनंद ते मन, किल बिल गोड पक्षी जागवीती, गायने मधुर मना मोहवीती, मधुमाशांचे ते

वाटत तसे हे वार हो खरच खरच खरच देवाचा हेवा वाटावा हो देवासारखं आपल्याला होता यावं हेवा वाटणं म्हणजे काय तशी कृती आपल्याला का करता येत नाही याचं वाटणारं वैषम्य मग देवाचा हेवा वाटावा असंच त्याचं काम आहे आपण काय शिकतो का त्यापासून शिकलं पाहिजे की नाही हो शिकलं पाहिजे किती सुंदर अफाट कार्य आहे त्याचं मग मंडळी देव जर आपल्यासाठी एवढं काम करतो करावर निश्चय काय रोज रोज खूप खूप काम करण्याचा काय म्हणाला केला सुद्धा अरे लबाडा ना तुम्ही आहातच तसे माहिती मला हो माझ्या आधी एक पाऊल तुम्ही पुढे असता हो की नाही म्हणून तर म्हणते ना मी बाई खूप शहाणी मुलं आहात तुम्ही म्हणून तर माझे मित्र आहात ना हो बर का मित्रांनो या वयात सुद्धा मी खूप काम करते बर हो हो खूप काम करते मी हो केलंच पाहिजे हो काम काम केल्याने माणूस शहाण होतं त्याला अनुभव येतात खूप खूप चांगल्या गोष्टी घडतात हो की नाही आता बघा सप्टेंबर महिना चालू आहे हो की नाही गेले 2 महिने काय बघताय तुम्ही पाऊस पाऊस पाऊस पाऊस पाऊस पाऊस ढग ढग ढग ढग ढग ढग खोटं बोलते मी नाही ना खरंच म्हणजे माझी नात म्हणाली इंद्रा मला परवा सकाळी उठल्या उठल्या मोठे सकाळी की दुपारे मला असू जा लहान आहे ना 4-5 वर्षे कुठे आहे सकाळ की दुपार आहे मी म्हटलं बेटा सकाळ सन कुठे आहे ढगाच्या आड आहे सन कुठे असतो ढगांच्या आड असतो ढगांचा आच्छादन आपल्याला दिसत नाही म्हणून म्हटलं तुम्हाला इथे 2 महिने काय बघतो आपण ढग ढग ढग ढग ढग म्हणजे सकाळ आहे की दुपार आहे ते घड्याळ बघून सांगावं लागतं माझ्या नातीला सांगितलं बाई ग घड्याळ बघ 12 वाजले तरी सूर्य दिसत नाही काय आता दुपार व्हायला आलेली आहे म्हणजे बघा आकाशात ढगांचे साम्राज्य पाहून तिला हा प्रश्न पडला असे तुम्हाला खूप प्रश्न पडलेले असतात हो मला माहिती आहे आणि तुमच्या दृष्टीने जगातली सगळ्यात हुशार स्त्री म्हणजे कोण तुमची आई आईला या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर माहीत असतात असं तुम्हाला वाटतं हो की नाही हो मग हा तुमचा मित्र त्याच्या आईला असेच खूप खूप प्रश्न विचारतोय अहो ते तुमच्याही मनात आहे तस मग ऐकता का ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या काय काय काय ऐका बर माहीत आहे का ग आई ढग म्हणजे काय गाई काही कळत नाही ढग म्हणजे काय गाई काही कळत नाही काय काळे दिसतात त्यात पाणी कसे जाई इतके उंचावर आहेत काळे काळे दिसतात हा आणि त्याच्यात पाणी कसं बरं जात गडगडाट करतात किती हो धडमधाड धडमधाड मला तर भीती वाटते बाबा गुडुमधाड धडमधाड गडगडाट करतात किती घालती गोंधळ यालाच म्हणत असती तू सुटले बाई वादळ का सुटते वादळाने भन्नात सुटतो वारा टप टप टप टप पडतात ते कधी पडतात गारा हो या गारा मात्र मला आवडतात समुद्राच्या पाण्याची होते म्हणतात बाप ढगा जाऊन बसते का ग ती रातो रात बाई म्हणतात ढगांना लागताच गार वारा सरसर सरसर पडू लागतात पावसाच्या धारा थांबतो कसा पाऊस आहे काही कळत नाही थांबतो कसा पाऊस आहे काही कळत नाही माहित असतात का ग तुला साऱ्या गोष्टी आई हो तुला सगळंच कसं माहित असत गाई हो तुला सगळं सगळं माहित असत मग तुम्हालाही कळलं की नाही तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर मिळाली की मिळायची अजून आत्ताशी तर कविता ऐकली हो की नाही आता तुम्ही आईला हे सगळे प्रश्न विचारणार आहात आई त्या प्रश्नांची उत्तर नक्की देणार आहे कळलं का तुम्हाला किती शहाणी मुलं आहात तुम्ही फुलं फळ बापरे फुलपाखर सुंदर सुंदर झाडी त्यावरचे पक्षी हे सगळे नसते तर आपलं जीवन किती वृक्षाने कंटाळवाण झालं असतं की नाही खरं झालं झालं असते की नाही हो झालंच असत मग बघा सध्या जरा डोळे उघडून बाजूबाजूला बघा ती फुलं फुलली आहेत सध्या सगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि ती फुलपाखरं गा पिवळी हिरवी काय गिरक्या मारतात होती एकमेकांच्या मागे पळतात लपाछपी खेळतात फुलांवर बसतात मजा काय करतात एकमेकांना धावतात काय फुलांवर बसतात काय वा वा वा मी तर माझ्या खिडकीत नाही सगळी गमत बघतच राहते बाबानो आणि फुलं किती प्रकार माहित तुम्हाला किती प्रकार आहेत बोट मोजायला लागला तुम्ही रंग किती नाना प्रकारचे आकार किती
नाना प्रकारचा सुवास किती नाना प्रकारचा त्याला सीमा नाही म्हणजे निसर्गाचा केवढा चमत्कार आहे हे सुंदरबनचे नाव माहिती आहे तुम्हाला आठवा बरं कमीच सांगू तुम्हाला आता बघा हं तुम्हाला शेवटी फुलांची यादी करायची आहे बघा आता तुम्हाला कोड घालते मी किती फुलं ती मोजायची तुम्ही बरं का लक्ष द्या फुलं फुलं बागेत जातात फुले सारी स्वागताला आली बागेत जाताच फुले सारी स्वागताला आली वेलकम वेलकम हसून मला म्हणाली वेलकम वेलकम हसून मला म्हणाली चाफा चंपक चमेली हसून बोलली सायली चाफा चंपक चमेली हसून बोलली सायली मधुमालती लाल पांढरी गुच्छ घे म्हणाली कुंद केवडा मोगरा झेंडू कवठी चाफा पिवळा कुंद केवडा मोगरा झेंडू कवठी चाफा पिवळा कोरांटी तर सांडत होती जणू शुभ्र बगळा कर्दळी लाल तांबडी पिवळी गालात हसली कर्दळी लाल तांबडी पिवळी गालात हसली कृष्ण कमळ जाई जुई वेलीवरती लाजली केवड्याचा सुटला होता केवडा घमघमाट पिवळ्या पांढऱ्या शेवंतीचा वेगळाच होता थाट सदाफुली कोपऱ्यातच हसत होती गालात लाल चाफा दडलेला होता पाना पानात फुलपाखरे भिरभिरत होती फुला फुलात ते पाहून भुंगाई हसत होता गालात मला पाहिजे असते कमळ मी त्यातच रमतो मत पिता पितास मी बंदिवान होतो चांदणीने प्राजक्त टाकत होते सडा दवामध्ये नाहत होता आनंदाने वेडा वेडावून गेले मी पाहिली किती फुले वेडावून गेले मी पाहिली किती फुले सांगणार का मोजून तुम्ही शहाणी तुम्ही मुलं मुले हो सांगणार का मोजून तुम्ही शहाणी ना तुम्ही मुले हो तरच तुम्ही शहाण्या आता तुम्ही फुलांची यादी करायची आहे म्हणजे ती फुलं मी तुम्हाला वाचून दाखवली याची यादी करा मोजा मग जाऊ का आता घरी जाऊ का नको जाऊ जाऊ बाय बेटांनो किती हुशार आहात तुम्ही खूप

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव राव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आज आपल्या बरोबर पुन्हा आहे आदिती मोरांकर, जी स्पेशल चिल्ड्रन वर काम करते. आणि तुम्ही जर मागच्या आठवड्यातलं तिला ऐकलं असेल तर काम करते म्हणजे ती मला तरी वाटतं ती एक डिव्होटेड प्राणी झालेली आहे. आदिती, बॉल इज इन युअर कोर्ट.
1: आता माझ्या कोर्टात बॉल आल्यानंतर मला म्हणजे खरं तर खूप बोलायचं आहे आणि आनंद वाटला की तुम्ही माझं मागचं बोलणं इतकं मन लावून ऐकलं आणि परत एकदा मला बोलवलं. आपण मागच्या वेळेला एनआयओएस वगैरे या गोष्टी बघितल्या, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, की ज्याचा या अध्ययन अक्षम मुलांना फायदा होतो. परत हे पण बघितलं की पालकांनी कुठेतरी एक अवेअर व्हायची गरज आहे. स्वतःशी एकदा ठोकताळा बांधून, आणि म्हणतो ना जे न देखे रवी ते देखे कवी, किंवा कोणी दुसरा विचार करत नाही तितका वाईट विचार आपलं मनच करत असतं. आई सतत धास्तावलेली असते. म्हणजे इव्हन मी पण जेव्हा आई झाले ना त्यावेळेला मला असं वाटायचं माझ्या मुलाला ऐकू येते की नाही, मग ही बोलणार आहे की नाही, ही बघतच का नाहीये, मग मी कित्येक वेळा तिच्या कानाशी टिचक्या वाजवायची की मी उजवीकडे वाजवली तर ही मान वळवतीये का. तिने मान वळवली की मला हुश व्हायचं. म्हणजे हे आपले पॅरामीटर्स असतात की आपण क्रॉस चेक करत असतो. या सगळ्या गोष्टींना पालकांनी खूप जागरूकतेने आता करायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीने या डिसऑर्डर्स डेव्हलप होत आहेत, आपण मागच्या याच्यात ऑटिझम, ADHD किंवा हे हायपर ऍक्टिव्ह बघितलं, LD बघितलं, मला सांगताना थोडंसं वाईटच वाटतं या गोष्टी. की सगळ्यात वाईट हे आहे की यांना कुठलाच ट्रस्टेड फॉर्म्युला नाही. म्हणजे आपण कसं डॉक्टरकडे जातो, डॉक्टर मला ताप आलाय, की डॉक्टर पॅरासिटामॉल किंवा क्रोसिन देतात आणि आपल्याला ते तापातनं बरं करतात. मग आपल्याला तापातनं हळूच सर्दी डेव्हलप होते किंवा खोकला डेव्हलप होतो, आपण परत जातो आणि डॉक्टरकडे त्याची रेमेडी तयार असते. तशी या मुलांसाठी, मला ऑटिझम आहे, मला ADHD आहे, आमच्याकडे कुठलीही रेमेडी तयार नाही. कित्येकदा ऑटिस्टिक मुलं हळूहळू हायपर ऍक्टिव्ह पण होतात. कित्येकदा LD मुलं जी फक्त अमुक विषयांमध्ये आत्तापर्यंत मागे होती ती ऑटिस्टिक पण व्हायला लागतात. म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन. कित्येकदा हा मुलगा ऑटिस्टिक आहे आणि हायपर ऍक्टिव्ह आहे, म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन. मला ताप पण आहे आणि मला खोकला पण आहे, मग त्याचं परत वेगळंच पॅटर्न तयार होऊन जातं. सो ट्रस्टेड फॉर्म्युला हा कुठलाही नाही. आणि वाईट सगळ्यात जास्त त्याचं वाटतं, कारण जोपर्यंत मूल तुमच्याकडे येत नाही किंवा आमच्यासारख्या स्पेशल एज्युकेटरकडे येत नाही तोपर्यंत आम्हाला कळत नाही की या मुलासाठी नक्की काय करता येईल. प्रत्येक मूल आमच्यासाठी वेगळी केस आहे. आज तुझ्यासाठी डिझाईन केलेला एज्युकेशनल प्लॅन मी तसा तसा दुसऱ्याला नाही वापरू शकत. किंवा जे डॉक्टर म्हणतात ठीक आहे तू 50 mg घे, तुला 100 mg लागेल गोळी, तीच आम्हाला तीच गोळी दुसऱ्या कोणालाही देता येत नाही. आम्हाला प्रत्येक मुलाचा अभ्यास करून त्याच्यासाठी प्लॅन डिझाईन करावा लागतो, त्यासाठी भरपूर वेळ लागतो. कधी कधी पालक ऍक्सेप्ट करतात, हा म्हणजे अगदीच अवेअरनेस थोडा थोडा झालेला आहे, त्यांना कळत असतं. ते घरच्यांना सांगतात की नाही हो आई, काहीतरी वेगळं आहे, आपल्याला जावं लागेल, आपल्याला बघावं लागेल, म्हणून येतात सुद्धा. पण कसे येतात, घोड्यावर बसून इमिजिएट इफेक्ट द्या. म्हणजे जे मागच्या वेळेला मी तुम्हाला मुंबईच्या नर्सचं उदाहरण सांगितलं, तो मुलगा माझ्याकडे आल्यानंतर जो रात्रभर मोबाईल बघत होता आणि ऑटिस्टिक झाला, तो मुलगा माझ्याकडे आल्यानंतर 7 महिने लागले. तनिष्क म्हटल्यानंतर त्यांनी मान वळवून माझ्याकडे बघायला 7 महिने लागले.
0: काय बोलतेस,
1: त्याच्या आधी काहीही झालं नाही. यायचा, लोळायचा, वस्तू फेकायचा, डोकं आपटायचा, नाही तर शांत पडून राहायचा शून्यात.
0: मोबाईल दिला
1: नाही.
0: म्हणजे तू पहिले म्हणजे तो ड्रास्टिक डिसिजन घेतला गेला का,
1: घ्यावाच लागतो. मी पॅरेंट्सला सांगते काळ्या बटणांच्या फोनवर शिफ्ट व्हा, काय होणार आहे व्हॉट्सअप नाही बघितलं तर.
0: नाही नाही नाही, आय एम व्हेरी सॉरी. आदिती मला एक सांग, तुझ्याकडे हा पेशंट तनिष्काला पहिल्या बैठकीतच ठरलं का याच्या हातात आजपासून मोबाईल द्यायचा नाही का, ग्रॅज्युअली कमी करण्यात आलं?
1: कारण पहिल्या बैठकीत जेव्हा त्याच्या आईने सांगितलं की हा नॉर्मल होता आणि त्याचे पहिलेचे व्हिडिओ मी बघितले, त्याच्यानंतर ते मूल समोर होतं, इमिजिएट लक्षात आलं की याला व्हर्च्युअल ऑटिझम आहे. मग व्हर्च्युअल ऑटिझम कशामुळे झालाय, स्क्रीनमुळे झालेला आहे. मग ती स्क्रीन सगळ्यात पहिले बंद व्हायला हवी. सुदैवानी त्याची आई आणि बाबा मुंबईला निघून गेले, तो इथे आजी आजोबांजवळ थांबला. आजी आजोबांजवळ स्मार्टफोनच नव्हते आणि शाळेमध्ये आम्ही स्मार्टफोन देतच नाही किंवा वापरतच नाही.
0: मग जसं आय एम व्हेरी सॉरी फॉर दिस एक्झाम्पल, एखाद्या ऍडिक्टेड माणसाची दारू एका दिवसात बंद केली की त्याला जसे विड्रॉवल सिम्पटम्स येतात, तसा ह्याचा अचानक फोन काढून घेतल्यामुळे काही सिम्पटम्स आले का नवीन?
1: भरपूर.
0: कसे?
1: टँट्रम्स वाढले, वस्तू फेकणं वाढलं, मी रडलो तर मला स्क्रीन मिळते का याचा प्रयत्न केला गेला, मी कोणाला मारलं, मी खूप हैदोस मांडला तर मला मोबाईल दिला जातोय का याचा प्रयत्न केला गेला. दुर्दैवाने ही मुलं ना भयंकर शार्प असतात. आपल्याला वाटतं त्यांना कळत नाही, पण ते ना आपल्याला बरोबर मॅनिप्युलेट करतात. खूप त्यांना कळायला लागलं ना की हे आता चिडणार आहे माझ्यावर, त्याच्या आताच येऊन मिठी मारतील, मांडीत बसतील, गालाला हात लावतील, हसतील आपल्याकडे बघून. त्यांना माहिती आहे ही आता रागवणार आहे. म्हणून ते आधीच त्याची तयारी करतात.
0: बद्दल बोलतोय आपण,
1: 4 वर्षाच्या.
0: हो
1: हो, 4 वर्षाचा मुलगा
0: एवढा मॅनिप्युलेटिव्ह,
1: खूप त्यांना हर प्रकारे त्यांनी स्क्रीन मिळेल की नाही याची खातरजमा करून घेतली. त्या उपरही जेव्हा स्क्रीन मिळाली नाही त्यावेळेला त्याला कळलं, मग शून्यात नजर लावून बसून राहायचं, मी तुमचं काहीच ऐकणार नाही, तुम्ही काहीही करा, डोकं फोडा माझ्या समोर. 7-7-8-8 तास खायचं नाही, काही नाही, बसायचं. मी त्याच्या आजीला म्हटलं, आजी थोडं कडक व्हा, कोणीच उपाशी राहत नाही, नाही खाते ना हरकत नाही, समोर ठेवून द्या, भूक लागली ना की बरोबर तो बघायचा इकडे तिकडे, कोणी आपल्याशी बोलत नाही, कोणाचं आपल्याकडे लक्ष नाही, जायचं आणि खाऊन घ्यायचं ताटलीतलं. मी म्हटलं थोडे दिवस तुम्हाला हे करावं लागेल, इग्नोर करा, तुम्ही जेवढं त्याला लक्ष द्याल, अटेन्शन द्याल ना, तेवढा तो त्याचा हट्ट पूर्ण करून घेईल. त्याच्यामुळे इग्नोरन्स हा कधी कधी खूप कामी येतो, खूप जास्त कामी येतो. त्यांना कळतं आपल्याकडे कोणी बघत नाही, ते आपोआप शांत होऊन जातात. हा, पण जर ते हेड बँगिंग करायला लागले, स्वतःला जखमा करायला लागले, तर मात्र आपल्याला लक्ष देणंच आहे. म्हणून मी मगाशी जे म्हटलं ना, प्रत्येक मूल वेगळं, प्रत्येक मुलाची रेमेडी वेगळी, प्रत्येक मुलाचा प्लॅन वेगळा, पण याच्यासाठी काय लागतं,
0: माझी क्युरिओसिटी वाढली, 7 महिन्यांनी त्याने आपल्याला रिस्पॉन्स दिला.
1: तेच सांगते मी, जी तुझी क्युरिओसिटी आहे ना तीच भागवतीये, की हे करायला काय लागतो, वेळ लागला की नाही मला 7 महिने. पालक जे घोड्यावर येतात म्हटलं ना, त्यासाठी मी उदाहरण दिलं, 7 महिन्यानंतर त्याच्या आईने मला हे सांगावं की आता त्याला ज्युनियर केजीत टाका.
0: ओ
1: झालं, मी जे म्हटलं ना घोड्यावर येतात, अरे वेळ लागतोय, जसा त्याला बिघडायला वेळ लागलाय ना, तसा त्याला त्यातनं बाहेर यायला वेळ लागणार आहे. आता फक्त तुम्ही हाक मारल्यानंतर तो तुमच्याकडे बघतोय, म्हणून त्याला नॉर्मल शाळेत टाकतोय आणि तो आता ज्युनियर केजीला येईल ही अपेक्षा का करताय. आत्ताशी तो फक्त आय कॉन्टॅक्ट करायला लागलाय आणि कानाने त्याला तनिष्क ऐकल्यानंतर बघायला लागलाय, अजूनही त्याचे फाईन मोटर स्किल्स, हातात पेन्सिल पकडणं किंवा समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकणं किंवा त्याचं बोलणं ऐकण्यासाठी मला एका जागेवर बसायचंय हा सिटिंग टॉलरन्स नाहीच आहे. तो अजूनही गरगर गरगर फिरतोय, इकडे तिकडे चक्रा मारतोय, तू बोलतीय त्याच्याशी, त्याला काही घेणं देणं नाहीये. फक्त तनिष्क हाक मारल्यानंतर मागे बघायला लागला आणि तुम्हाला ज्युनियर केजी मध्ये टाकायचंय. मी म्हटलं, मॅम प्लीज तुम्ही मुंबईला घेऊन जा, कारण एवढा आम्ही देव नाहीये, आम्ही प्रयत्न करतोय, पण त्याला जेवढा वेळ लागणार आहे तो लागणारच आहे. आता तो 4 वर्षाचा असताना तुम्ही 7 महिने घालवून आता 5 वर्षाचा झालाय म्हणून ज्युनियर केजीत टाकते हा डिसिजन तुम्ही पालक म्हणून नाही घेऊ शकत अशा मुलांसाठी. आणि दुर्दैवानी मला प्रत्येक केसमध्ये हाच अनुभव येतो, आपण मुलावर काम करायला सुरुवात करतो, मुलांमध्ये सुधारणा दिसायला लागते आणि पालकांना स्वप्न पडायला लागतात की आता आम्ही यांना नॉर्मल शाळेत टाकतो, आमची मुलं नॉर्मल झाली, ती मुलं काही महिन्यांनी रिव्हर्स येतात आणि मग जे सलग काम चालू असतं ना ते मध्येच दुसरीकडे गेल्यामुळे अजून बिघडतं. कारण ती मुलं जेव्हा दुसरीकडे जातात ना त्यावेळेला ते सोशल नसतात, त्यावेळेला त्यांना हे कळत नसतं, हा तुझा चष्मा आहे तो मी नाही उचलायचा आहे, हे त्यांना कळतच नसतं. ते उचलतात, फाकवतात, तोडतात, मग मारामाऱ्या होतात, मग ही मुलं ताकदवान असतात, हायपर असतात, ही ढकलून देतात, मग त्या दुसऱ्या पॅरेंट्सचे मुलांचे पॅरेंट्स येतात आणि मग आपल्या मुलांनी हा हैदोस घातला याच्यासाठी हे पालक परत शर्मिंदा होतात, शाळावाले बोलवतात, मग म्हणतात की तुमच्या मुलाला समज द्या. अरे त्या बिचाऱ्याला कळतच नाहीये, त्याला हेच नाही कळलंय की मी या चष्म्याला हात लावून काय चूक केली, माझी क्युरिओसिटी होती ते काय दिसतंय, ते काय चमकतंय म्हणून मी हात लावला. पण पालकांचं इथेच चुकतं की आपल्या मुलाला जर स्पेशल मदतीची, स्पेशल शाळेची गरज आहे तर आपण नॉर्मल शाळेची स्वप्न खरोखर बघू नका. एनआयएस सारख्या माध्यमातून जा, तुमची ही मुलं तेवढेच शार्प होतील. कित्येकदा मी पॅरेंट्सला हेच सांगते की त्याच्या वयाचं मूल ज्या वेळेला 10वीच्या मार्कांसाठी रेसमध्ये पळत असेल ना की मला अमुक मार्क मिळवायचे आहेत, मला टॉप करायचंय, मला हे करायचंय, त्यावेळेला याच्या कलेतनं, याच्या छंदातनं, याच्या हाताला आलेल्या स्किलमधनं हा काहीतरी कमवायला लागलेला असेल हे बघा. आपल्याला त्यांना जीवनावश्यक कौशल्य द्यायची आहेत हे बघा. मी तुला 100 रुपये दिले आणि 80 रुपयाची वस्तू घेतली, तू मला 20 रुपये परत द्यायला पाहिजे, एवढं गणित आलं तरीही आयुष्य चालतं, तेवढंच शिकवा. जास्तीचं बर्डन का टाकायचंय त्याला हे शिकवा. म्हणजे आम्ही काय करतोय माहितीये का, आम्ही मुलांच्या घरी जातो, अशा मुलांच्या घरी जातो आणि त्यांना 8 दिवस रोज भात लावायला शिकवतो, त्या मुलाची आई आणि आम्ही. 8 दिवस रोज भात लावायचा, 8 दिवस रोज भाजी कापायची, 8 दिवस फोडणीच द्यायची. म्हणजे जोपर्यंत त्या मुलाला ती गोष्ट करता येत नाहीये, कशासाठी, कारण सगळ्यात मोठं आणि दुर्दैवी गोष्ट आहे, या मुलाच्या पालकांचा एकच प्रश्न असतो, आज आम्ही आहे, उद्या आम्ही नसलो तर काय, याचं कोण करेल, हा कसा खाईल, हा कसा राहील. मग त्या मुलाला फक्त व्यवहार ज्ञान देणं आणि त्याच्या हाताला काही कौशल्य की जो पैसे कमवेल, जे कमवलेत ते कसे ट्रान्झॅक्ट करायचे, किती द्यायचे, परत किती घ्यायचे, आणि घरी असताना आपल्या पोटाच्या खळगीत काय भरायचं, आजकाल कोणी कोणाला विचारत नाही, दुर्दैव आहे पण खरंय. मग अशा वेळेला तो एक कॉन्फिडन्स की मला पोहे करता येतात, मी पोहे करून खाईन, मला भात करता येतोय, मी भात शिजवून खाईन, तूप मीठ भात खाईन, दूध भात खाईन, पण मी उपाशी राहणार नाही, या गोष्टीसाठी म्हणजे स्पेशल शाळांची गरज का आहे? तर नॉर्मल शाळेत जेव्हा तुम्ही टाकताना तेव्हा मागच्या वेळेला सांगितलं तसं 8 तासामध्ये 8 विषय शिकावे लागतात. एप्रिलमध्ये किंवा मार्चमध्ये शाळा होते आणि एप्रिल मे मध्ये रिझल्ट लागतात. या एका गतीने पळावं लागतं, एका दिशेने पळावं लागतं. पण स्पेशल स्कूल्समध्ये त्या मुलाची गती, त्या मुलाची समज, त्या मुलाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि त्या मुलाची आवड या सगळ्याची सांगड घालून त्याचं शिक्षण केलं जातंय. मग स्पेशल स्कूलमध्ये आपण काय करतो? तर स्पेशल स्कूलमध्ये मुलगा जसा घरी उठतो ना बेडमधनं आणि मग तो काय काय करतो, त्या सगळ्याच गोष्टी आपण करून घेतो. म्हणजे मला आनंद वाटतो आणि समाधान या गोष्टीचं की आमच्या इथे आल्यानंतर मूल ब्रश करतं, त्याला शी करायला कमोडवर कसं बसायचं, इंडियन टॉयलेटमध्ये कसं बसायचं, शी कशी धुवायची, या गोष्टींपासनं सायन्सपर्यंत आम्ही सगळं शिकवतो आणि ते शिकतात. फक्त जे पालक घोड्यावर असतात ना ते आम्हाला वेळ देत नाहीत. आणि हे मला खरोखर म्हणजे आज तुमच्या माध्यमातून मी ही विनंती करते पालकांना की वेळ द्या, किमान 3 महिने ते 6 महिने वेळ द्या. अगदी नॉर्मल मूल जेव्हा शाळेत जातं ना त्याला सुद्धा सेटल व्हायला 1 महिना लागतो. ते रडतं, ते चिडतं, ते बघतं, मग त्याला हळूहळू कळतं की नाही बाबा इथे आपल्याशी प्रेमाने वागलं जातंय, या टीचर मला आवडतायत, हे खेळणं मला आवडतंय. जर नॉर्मल मुलांना 1 ते 1.5 महिना लागत असेल तर या मुलांना सेटल व्हायला किती वेळ लागत असेल याचा कोणीच विचार करत नाही. आणि मग थोडंसे प्रगती दिसायला लागली की त्यांना लगेच दुसरीकडे जायचं असतं. मग तिथे गेल्यानंतर परत काही 19-20 अनुभव आले की रिटर्न येतात. पण तोपर्यंत ते मूल जे रिव्हर्स आलंय
0: कॉम्प्लिकेट होतं.
1: एक्झॅक्टली, म्हणजे आम्हाला परत नव्याने सगळं करावं लागतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मुलींच्या बाबतीत तर पालकांनी खूप जागरूक व्हायला पाहिजे. वाईट वाटतं की मुलींना आत्मभानच नाहीये. कित्येकदा या प्रकारामध्ये त्यांना सेन्सरी इश्यूज असतात, म्हणजे कुठल्या गोष्टीचा स्पर्श आवडत नसतो त्यांना. मग तो एक गोष्ट काय असेल, काहीही असेल, पाण्यापासनं पेट्रोलपर्यंत, चादरीपासनं उशीपर्यंत, कशाचं फॅब्रिक आवडत नाही, कशाचा स्पर्श आवडत नाही, कशाचा ओलेपणा आवडत नाही, कशाचा चिकटपणा आवडत नाही, हे सेन्सरी इश्यूज असतात. आमच्याकडे एक मुलगी होती, तिच्या अंगावर एक थेंब पाणी पडलं ना सगळे कपडे काढून टाकायची. मग ती कुठे आहे काही भान नाही तिला, ती वर्गात आहे का, तिचं बंद खोलीत आहे का, सीसीटीव्ही कॅमेराच्या इथे आहे, काहीच भान नाही. आज लहान आहे, चालतं.
0: ऑटिस्टिक?
1: येस.
0: दिस इज वन ऑफ द सिम्पटम ऑफ ऑटिझम.
1: येस, सिम्पटम्स पण सांगतेच मी, पण सिम्पटम्स खूप वेगवेगळे आहेत, वास्ट आहेत. काहीही वेगळं दिसलं तरी पालकांनी अवेअर राहावं एवढंच मी सांगू इच्छिते. कारण सिम्पटम्स इतके जास्त आहेत ना की तुम्ही प्रत्येक गोष्ट अच्छा हे आहे, नाही हे नाहीये, हे आहे, हे नाहीये, असे जर लिस्ट करून बसलात ना तर तुम्ही कधीही मान्य नाही करणार. हे आहे आणि हे काहीतरी वेगळं आहे, एवढं जरी तुम्हाला चुणूक वाटली ना मुलांमध्ये तरी तुम्ही एकदा खातरजमा तर करून घ्या. नाही निघाला अतिउत्तम, पण निघाला तर तुम्हाला काम करता येईल ना त्या मुलावर. कारण अर्ली इंटरव्हेन्शन इज रिअली गुड इन दिस केसेस. आज ती मुलगी लहान आहे म्हणून आपण तिला सांगू शकतोय किंवा बाजूला नेऊ शकतोय किंवा पटकन टॉवेल टाकू शकतोय. ही मुलगी जशी जशी मोठी होत जाते ना हिला स्पर्श कळत नाहीत, कोण चांगल्या इंटेन्शननी आपल्या जवळ बसलंय, कोण आपल्या अंगावरनं हात फिरवतोय हे कळत नाही, हायजीन कळत नाही, बाजूला बसण्याची वेळ आल्यानंतर सुद्धा नक्की मला होतंय काय हेच कळत नसतं, मग ते क्लिनिंग कोण करणार आणि आई किती वर्ष करणार. मग मुलींच्या बाबतीत तर खूप जास्त जागरूक व्हायची गरज आहे. आणि खरोखर जर वाटतंय ना, नका त्यांना, म्हणजे तुम्हाला मिळतं काय त्या रेसमध्ये उतरून की माझं मूल नॉर्मल शाळेत जातंय या समाधानापेक्षा माझं मूल अशा ठिकाणी जाते की जिथे त्याला नॉर्मली शिकवतायत, हे समाधान का नाही घेत पालक? फक्त त्यांना अशी भीती वाटते की माझं मूल स्पेशल शाळेत जाते म्हटल्यानंतर समाज आपल्यावर हसेल. पण जेव्हा तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं पुढे काही करायची वेळ येईल ना त्यावेळेला हा समाज नाही उपयोगी पडणार, तो तेव्हाही हसेलच. मग तेव्हा त्यांना हसू द्यायचं नसेल तर आज हसू द्या ना, दुर्लक्ष करा आणि आपल्या मुलांकडे लक्ष द्या. प्रायोरिटी पण पालकांना कळत नाही, त्यांना हेच कळत नाही की नक्की मी कशावर कॉन्सन्ट्रेट करायचंय, समाजावर कॉन्सन्ट्रेट करायचंय का माझ्या मुलावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. तुम्ही मुलावर लक्ष केंद्रित करा, आपोआप समाज त्या मुलाकडे लक्ष केंद्रित करेल जेव्हा तो इतरांपेक्षा वेगळं काहीतरी चांगलं करून दाखवेल. ज्या वेळेला तुमच्या शेजाऱ्याचा मुलगा 10वीची परीक्षा देत असेल आणि टेन्शनमध्ये प्रेशरमध्ये असेल त्यावेळेला तुझ्या मुलाचं चित्राचं प्रदर्शन जेव्हा भरेल ना तेव्हा तो शेजारीच त्याच्या मुलाला सांगेल, तो बघ किती छान चित्र काढतो, तो बघ किती छान वस्तू तयार करतो, हस्तकला किती छान आहे त्याची, त्याचं आज नाव आहे. कॉम्पिटिशनमध्ये उतरवून बक्षीस मिळवण्यापेक्षा कॉम्पिटिशनमध्ये न उतरवता समाधान का नाही मिळवत पालक, हा माझा खरोखर सगळ्या पालकांना प्रश्न आहे.
0: ए आदिती, मला एक सांग, तुझ्यासारखे स्पेशल चिल्ड्रनला एज्युकेट करणारे किती टीचर्स आहेत नाशिकमध्ये? खूप कमी आहेत का?
1: नाही, संख्या बऱ्यापैकी आहे. थेरपी सेंटर्स म्हणून ते चालवतात, पण शाळा मात्र नाही आहे. म्हणजे मी शाळा चालवते, जीवन शाळा, म्हणजे जीवनावश्यक कौशल्य आणि शाळेचा अभ्यास याचं कॉम्बिनेशन करून मी जीवन शाळा चालवते अशी शाळा नाशिकमध्ये नाहीये.
0: आदिती मला तुझ्याबद्दल सांग, तुझं एज्युकेशन कुठलीच तू?
1: मी आहे खरं तर मुंबईची, आणि ज्यावेळेला माझ्या लेकीनी असं ठरवलं की तिला चाइल्ड सायकोलॉजिस्ट आणि स्पेशल एज्युकेटर व्हायचं आहे, त्यावेळेला माझी पण जरा उत्सुकता ताणली गेली. त्याआधी आय वॉज कॉमर्स ग्रॅज्युएट आणि मी सायकोलॉजीचा मला इंटरेस्ट खूप होता पण मी अभ्यास नव्हता केला.
0: काय करत होतीस त्यावेळेस तू?
1: मी मीडियामध्ये काम करत होते, मी रेडिओ मिरची रेड एफ एमला वगैरे असे मीडिया किंवा पिक्चरचं असिस्टंट डिरेक्टर असेल, नाटकं लिहिणं, नाटकं बसवणं हे सगळं करायचे.
0: मुंबईत?
1: नाही, नासिकला. लग्न करून नासिकला आले मी.
0: अच्छा, नासिकला लग्न?
1: शिक्षण माझं मुंबईत झालं, मग मी लग्न करून नाशिकला आले. इथे आल्यानंतर असं झालं की मुंबईचं जगणं आणि नाशिकचं जगणं खूप फरक होता. तिथला स्पीड इथे मॅचच होत नव्हता आणि मग ते स्पीड जो होता ती अस्वस्थता होती ती शांत बसू देत नव्हती. मग नाटक, मीडिया, चित्रपट हे सगळं करत गेले आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आई झाले त्यावेळेला हे जाणवलं की नाही, एक जबाबदारी आपली वाढलीये. मग थोडा सायकोलॉजीचा अभ्यास सुरू करून मुलीवर, म्हणजे माझी मुलगी सई.
0: का अभ्यास सुरू केला?
1: सांगते. माझी मुलगी सई आणि मी, बरोबर, ज्या क्षणाला, ज्या मिनिटाला सई जन्माला आली त्याच वेळेला सईची आई जन्माला आली.
0: बरोबर.
1: त्याच्या आधी मी बायको होते, सून होते, मुलगी होते, मामी होते, आत्या होते, मावशी होते, आई नव्हते. त्याच्यामुळे सई आणि आई या त्या एका त्याच मिनिटाला जन्माला आल्या आहेत ना. मग आमचा प्रवास समांतर आहे. मग अशा वेळेला जर प्रवास समांतर आहे तर या बाळाला वाढवताना काहीतरी मला निश्चित ध्येय धोरण हवी होती की नाही, सांगायला असतातच मोठे, सगळेच असतात, सगळे सांगत असतात. पण जर आपल्याला आपल्या लेकीसाठी, आणि जर ठरलंय की एकच मुलगी आपल्याला असणार आहे तर त्या लेकीसाठी काय वेगळं करता येईल हा विचार करताना, जेव्हा मी आपल्याला जर बाळ वाढवायचंय तर बाल मानसशास्त्र आपल्याला माहिती पाहिजे. सुदैवाने आपण इतक्या लकी आहे ना की आपल्याला इनपुट्स खूप ठिकाणून मिळतात, घरातल्या व्यक्ती सांगतच असतात. त्याच्या पलीकडे काही क्युरियोसिटी असेल तर आपण गुगल आत्याला विचारतो आणि आपण आपली जी काही क्युरियोसिटी ती भागून पुढे चालतो. सुदैवानी झालं असं की सई 5वी-6वीत असताना ती मला म्हणाली की आई मला चाइल्ड सायकोलॉजिस्ट व्हायचं आहे आणि मी स्पेशल मुलांसाठी काम करणार आहे. तिच्या वर्गात कोणीतरी होता स्पेशल मुलगा आणि एकंदरीतच त्याची अवस्था बघून तिला खूप वाईट वाटायचं की याच्याशी सगळे असं का वागतात, त्याला सगळे असं का बाजूला टाकतात, किंवा तो असा का वागतो, तो हायपर का होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना ती मला प्रश्न विचारायची आणि मी तिला उत्तरं दिल्यानंतर तिला असं वाटायला लागलं की आई मला स्पेशल एज्युकेटरच व्हायचंय, मी याच मुलांसाठी काम करेल. आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ ऑल्सो, की ज्या वेळेला माझी मुलगी म्हणतीये की मला स्पेशल एज्युकेटर व्हायचंय, त्यावेळेला परत माझ्या पुढे तेच प्रश्नचिन्ह की मग हिला इनपुट्स कोण देईल, ही कुठे अडली तर हिला मार्गदर्शन कोण करेल, मग आई म्हणून ते माझं कर्तव्य नाही का. म्हणून मी आपलं सगळं करिअर चालू असतानाच PhD करायचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी परत मला आर्ट्समधनं शिक्षण घ्यावं लागलं, कारण आर्ट्स किंवा सायन्सचा त्याला बेस लागतो, कॉमर्सच्या बेसवर सायकोलॉजी कोण करू देणार आहे. मग डबल ग्रॅज्युएशन करून मी PhD घेतली.
0: कुठून गेलं?
1: मी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतनं केलं, ऑनलाईन केलं.
0: ओके.
1: आणि ती PhD झाल्यानंतर,
0: तो किती वर्षाचा होता तो PhD?
1: 4 वर्षाचा होता. आणि त्याच्या आधी मला 3 वर्ष डबल ग्रॅज्युएशनचे लागले. पण मला तो उत्तम काळ मिळाला आणि माझे लेख आता मला सांगायला आनंद होतो की ती सायकोलॉजी शिकत असताना ती आज सायकोलॉजीचे टॉपर आहे.
0: क्या बात है.
1: म्हणजे तिला जिथे कुठे अडते,
0: जबरदस्त मिळालंय.
1: अरे ते कर्तव्य आहे आपलं, जी जिथे कुठे अडते तिथे आपण तिला सांगायला असतो. जिथे कुठे तिला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतात ती जीवनशाळेमध्ये येऊन मुलं ऑब्झर्व करते, त्यातनं तिचं आकलन वाढते.
0: मला तर जीवनशाळेबद्दल सांग, ती कुठे आहे सांग, आणि त्याचबरोबर लोकांना तिथं तुला येऊन भेटायचं असेल तर त्यांनी काय करावं?
1: जीवनशाळा हे एक छोटस युनिट आता, म्हणजे मी आणि माझा नवरा आमच्या याच्यावरच चालवतो आहे. पण तिथे जी टीम आहे, मी आहे, तिथे स्पीच थेरपिस्ट आहेत, तिथे बिहेव्हिअरल थेरपिस्ट आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, रेमेडियल टीचर्स आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि रेग्युलर टीचर्स पण आहेत. कारण जसं मी म्हटलं की जीवनशाळा हे जीवनावश्यक कौशल्य आणि शाळेच्या अकॅडमिक्समधल्या गोष्टी मुलांना शिकवणं याचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे जर मूल वर्बल असेल, नॉन वर्बल असेल, तर त्याला स्पीच थेरपीतून बोलतं करता येतंय का याचे प्रयत्न आम्ही तिथे करतो. मुलांना वर्तवणूक समस्या असतात तर बिहेव्हिअरल थेरपिस्ट त्याच्यावर काम करतात. मुलांच्या बॉडी स्ट्रेंथसाठी आपण ऑक्युपेशनल थेरपी पण देतो आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून तिथे शिक्षण होतं. जीवनशाळा ही 5 तासांची शाळा आहे, पूर्ण 5 तासांची शाळा. कारण या मुलांना ना समाजात बाकी कुठेच हे नाहीये, 40 मिनिटं फक्त थेरपीला जातात, बाकी त्यांना घराबाहेरचं जग माहीत नाही. म्हणून आपण त्यांना 5 तासाची शाळा देतोय. उद्दिष्ट हेच आहे की खरोखर जर त्या 5 तासाच्या शाळेचा उपयोग होऊन ते नॉर्मल शाळेत गेले तर त्यांचा तेवढा सिटिंग टॉलरन्स असेल. आणि त्याच्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की हे 5 तास जेव्हा मुलं माझ्याकडे असतात ना तेव्हा ते 5 तास त्यांचे पालक जगून घेतात. रिक्रिएशन ऑफ एनर्जी, रिक्रिएशन ऑफ थॉट्स आणि रिक्रिएशन ऑफ पॉझिटिव्हिटी या पालकांसाठी खूप गरजेची आहे. सतत काही ना काही कोणी ना कोणी त्यांच्यावर तोफ डागत असतं, ते शांततेने ते घेत असतात, ते फ्रस्ट्रेशन काढायला त्यांना जागा नसते. ही मुलं जेव्हा 5 तास जीवनशाळेत असतात त्यावेळेला ते 5 तास त्या पालकांचे स्वतःसाठीचे स्वतःचे असे 5 तास असतात आणि ते 5 तास ते पालक छान जगत असतात. सो जीवनशाळा ही मुलांसाठी तर आहेच पण मुख्य त्या पालकांसाठी आहे जे 24 तास या मुलांमागे आपलं सगळं सोडून तन मन धनाने त्या मुलांसाठी आहेत ना, त्या पालकांसाठी जीवनशाळा आहे.
0: कुठे?
1: इंदिरानगरमध्ये आहे आणि तिथे रथचक्र चौकात जीवनशाळा आहे. तिथे भेटायचं असेल तर माझा नंबर जर मी इथे सांगू शकले तर 8329320017.
0: मराठीत एकदा सांग.
1: 83-299-320-17 या नंबरवर कॉल करून तुम्ही कधीही मला येऊन भेटू शकता. तुमच्यासाठी मी कायमच असेल आणि तुम्ही खरोखर या, तुमच्या मुलांसाठी नक्की आपण दोघं मिळून काहीतरी करू असं मी पालकांना सांगू इच्छिते.
0: ऍडमिशन क्रायटेरिया काय असतं तुझं?
1: ऍडमिशन एज सच असं काही नाही की जून पासून टाकायला पाहिजे किंवा याच महिन्यात टाकले 1 तारखेलाच टाकायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जो दिवस योग्य वाटेल त्या दिवशी या, मुलाची असेसमेंट करून आपण त्यांच्या इंडिव्हिज्युअल लर्निंग प्लॅन्स बनवतो आणि त्यांच्या टाइमटेबलनुसार त्यांचं शिक्षण चालू होऊन जातं. त्याच्यामुळे ऍडमिशन क्रायटेरिया किंवा एज क्रायटेरिया असा नाही आहे. लवकरात लवकर मुलं आली तर मलाही आनंद असतो कारण काम करता येतं. 12 वर्षानंतरची मुलं मात्र मी घेत नाही कारण जर 12 वर्षापर्यंत काही कामच झालेलं नाही तर त्यांच्यावर म्हणजे पालक फी देतात, पैसे देत राहतात पण तेवढं काम मी त्या मुलांवर करू शकत नाही तर मला त्याचं समाधान नाही मिळत. मोगीचा पालकांची फी घेण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. जर खरोखर काम करता येणार असेल तर पालकांकडनं काही जे काही आपण घेतो ते, पण जर काम करता येण्यासारखं नसेल तर मात्र मी नम्रतेने त्यांना नाही सांगते. 12 वर्षाची मुलं मी नाही सांगते 12 वर्षाच्या पुढची, पण 12 वर्षाच्या पुढच्या मुली मात्र मी घेते कारण मुलींवर काम करणं खूप गरजेचं असतं या वयामध्ये. त्याच्यामुळे मुली मात्र मी घेते पण मुलं नाही घेत.
0: बरं, आणि कितव्या वर्षापासून मुलं येऊ शकतात शाळेत?
1: अगदी 14-15 महिन्याची पण मुलं आपण घेतो कारण जर कळतंय काहीतरी आहे तर मदर टॉडलर प्रोग्राम करून आपण आईला पण हे करतो, प्रशिक्षित करतो की आम्ही इथे करतो हे घरी करून घ्या, मुलामध्ये पटकन फरक पडेल. म्हणजे खरोखर तुमची जी स्वप्न आहेत त्याची पुढच्या आयुष्याची ती तुम्ही अचीव्ह करू शकाल. सो आम्ही अगदी 14-15 महिन्याची जसं तुमच्या लक्षात येते आणि तुम्ही आलायत ना तिथपासून आम्ही काम चालू करतो. म्हणून वयाची अट नाही, वेळेची अट नाही की अमुक महिन्यातच या, 1 तारखेलाच या. जो दिवस तुम्हाला योग्य वाटेल त्या दिवशी या, त्याच्या अगदी त्याच दिवसापासून मुलावर आपण काम करणार ही आमच्याकडनं गॅरंटी.
0: आणि तू फक्त पॅरेंट्सला सुद्धा ट्रेनिंग देतेस का त्यांच्याबरोबर?
1: येस, काउन्सिलिंग करते, सेमिनार्स करते. जसं मी म्हटलं, मुलांच्या घरी जाऊन जेव्हा आपण त्यांना भात लावायला वगैरे शिकवतो त्या वेळामध्ये भाताच्या शिट्ट्या होत आहेत, तोवर घरच्यांशी गप्पा मारायच्या, नातेवाईकांशी गप्पा मारायच्या, मग तुम्ही छान करताय, अजून आपण असं करू शकतो, हे त्यांच्या डोक्यात टाकून जायचं की जेणेकरून आपण जरी तिथे नसलो ना तरी त्यांची पॉझिटिव्हिटी वाढलेली असते त्या मुलाकडे बघण्याची.
0: हे आदिती मला एक सांग, हे जे स्पेशल चाइल्ड आहेत त्यांना काय पाहिजे असतं ग?
1: त्यांना फक्त तुमचं प्रेम हवं असतं.
0: प्रेम म्हणजे काय हवं असतं नेमकं?
1: प्रेम म्हणजे तुम्ही त्यांना समजून घेणं. त्यांना बोलता येत नाहीये, त्यांना व्यक्त होता येत नाहीये, ते वस्तू फेकतायत. त्यांनी वस्तू फेकल्यानंतर आपला पारा अजून चढतोय, त्याच्याऐवजी त्यांनी वस्तू का फेकली असेल याचा शांततेने विचार करा आणि मग त्याला समजून घ्या. अशा मुलांना ना फक्त तुम्ही मला समजून घ्या आणि तुम्ही मला थोडंसं प्रेम द्या एवढंच म्हणणं असतं. त्या मुलांची बाकी काहीच मागणी नसते ना. त्यांना महागाची खेळणी लागतात, त्या बिचाऱ्यांना खेळणंच कळत नसतं ना. त्यांना ही कार आहे, ही रिमोटनी चालते, बटन दाबल्यावर पुढे पळते हेच माहित नाही. कारण जेव्हा त्यांना तुम्ही कार द्याल ना त्यावेळेला ते कार उलटी करतात आणि त्याचे चाकं फिरून त्याच्याकडे एकटक बघत बसतात. किंवा जेव्हा तुम्ही त्यांना काही ऑब्जेक्ट द्याल खेळायला, 3 कार दिल्या, ते कार चालवणारच नाहीत. ते एका कार मागे दुसरी कार, त्याच्या मागे तिसरी कार, तासन तास तेच करत बसतील. त्याच्यामुळे त्यांना ते खेळणं काय आहे, त्याच्याशी कसं खेळायचंय याच्या सुद्धा जाणीवा नाहीयेत. म्हणून त्यांना ना महागाची खेळणी लागतात, ना त्यांना महागाचं हॉटेलिंग लागतं, ना त्यांना मोठमोठे मोबाईल लागतात. त्यांना फक्त आई वडिलांचा थोडासा वेळ, त्यांचं थोडंसं प्रेम आणि त्यांचं एकमेकांना समजून घेणं एवढंच अपेक्षित आहे. आणि सुधारणा पण यातनंच होते. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आहे ऍक्सेप्ट करा, दुसरी गोष्ट आहे स्वतःला थोडंसं रिफॉर्म करा मुलांसाठी, मग तुम्हाला तिसरी गोष्ट त्यातनं सक्सेस मिळेल. या पायऱ्या आहेत, पण ऍक्सेप्टन्सच नसेल, मुलांना द्यायला वेळच नसेल आणि आता आम्ही चांगल्या मोठ्या शाळेत त्याला टाकलंय म्हणजे तो सुधरून जाईल अशी जर तुमची अपेक्षा असेल तर ते होणार नाही.
0: खराब होईल ना ग?
1: होणारच, कारण त्याचा कॉन्फिडन्स लो होऊन जातो. इतर मुलांच्या बरोबरीने तो काम करू शकत नाहीये, त्याला कळत नाहीये, टीचर 4 वेळा त्याला पॉइंट आउट करतात.
0: जे नॉर्मल मुले ते ऍक्सेप्ट करणार
1: नाही, करत
0: अजून इन्फिनिटी कॉम्प्लेक्स
1: नाही करत, ते बाजूला काढतात. कित्येक मुलं आपल्याच सोसायटीमध्ये इतर मुलांच्या वाढदिवसाला सुद्धा जात नाहीत कारण ते टर उडवतात, ते खेळायला घेत नाहीत, तिथे गेल्यानंतर ते त्याच्याकडे लक्षच देत नाहीत. अक्षरशः बाजूला पाडतात आणि मग त्याच्यामुळे त्यांचा एस्टीम लो होतो, कॉन्फिडन्स लो होतो. मग ते जाऊ दे, काही बोललं की जर अडखळत बोलले किंवा काहीतरी शब्द चुकीचा गेला की मुलं त्यांच्यावर हसतात, म्हणून ते स्वतःला बोलणं बंद करून टाकतात. हळूहळू त्यांचं बोलणं बंद होतं. पण हे पालकांच्या लक्षात यायला खूप वेळ लागतो. माझं ते म्हणणं आहे की जर तुम्ही पालकांनी जर वेळ दिला, लक्ष दिलं, प्रेम दिलं ना, जिथे प्रेम असतं ना तिथे अंडरस्टँडिंग असतं, आणि जिथे अंडरस्टँडिंग असतं ना तिथे को लर्निंग किंवा एकमेकांशी एम्पथी असतेच. तुम्ही समजून घेताच त्याला, त्या मुलाची गरज असते एवढी आहे.
0: अदिती, आय एम प्राऊड ऑफ यू.
1: थँक्यू सो मच.
0: खूप ग्रेट इज बाई तू, आणि खूप छान काम करते. खूप कौतुक वाटलं मला तुझं.
1: बघूया, आता सुरुवात केली आहे, होईल. पण नक्की काहीतरी छान
0: छान झालंच आहे. छान झालं, याच्यापेक्षा छान काय होणार. मंडळी, तुमचं नशीब चांगलं असेल किंवा काही असेल, तुमच्या घरात असं मूल नाही आलंय, पण ज्याच्या घरात आलंय त्याला तुमच्याकडनं काही नकोय. ना त्या पोराची कीव करा, ना त्याचं उगाच कौतुक करू नका. त्याला नॉर्मल म्हणूनच घ्या. आणि तुमच्या घरात तसं मूल आलं नाही ह्याचा अर्थ असा नाही की तुमचं मूल तसं होणार नाही. आई होणं, बाप होणं सोपं आहे, पण चांगले आई वडील होणं आणि चांगलं मूल जन्माला घालणं आणि ते मूल समाजात आणि देशात मोठं नाव करेल याची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे. उगाच आई वडील म्हणतायत, नातेवाईक म्हणतायत की आम्हाला नातू पाहिजे, मुलगा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, म्हणून संतती वाढवू नका. खूप मोठी जबाबदारी आहे ती. आदिती, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच.
1: थँक्यू सो मच.
0: राधा मंडळी, भेटूया.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 61 दशक 5 समास 3 शिष्याचे वर्णन। जय जय रघुवीर समर्थ। दाताडवर करून कुत्र हाड चघळत त्याप्रमाणे विषय सुखाची तळमळ लागलेली असते। कुत्र्याच्या तोंडामध्ये पक्वान्न किंवा माकडाला सिंहासन द्यावे त्याप्रमाणे विषयासक्त माणसाला ज्ञान कसे पचेल। गाढव राखण्यामध्ये जन्म गेला तो पंडितांच्या सभेमध्ये गौरविला जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे आसक्त माणसाला परमार्थ नाही। राजहंसाचा मेळा जमला तिथे डोंबकावळा आला त्याचा विष्ठेच्या गोळ्यावर डोळा। तो स्वतःला हंस म्हणवतो, तसं सज्जनांच्या संगतीने विषयी लोक स्वतःला सज्जन म्हणवतात, मात्र त्यांच्या मनामध्ये विषय असतात। काखेमध्ये स्त्रीला घेऊन जातात आणि मला संन्यासी करा असं म्हणतात। त्याप्रमाणे विषयी माणूस वाटेल तसं ज्ञान बडबडतो। असे हे पडथ मूर्ख सुख आणू शकत नाहीत। नरकात जाण्यास योग्य प्राणी स्वतःच्या इच्छेने नरक भोगतात। वेश्येची सेवा रोज करेल त्याला मंत्री कसे बनवावे, त्याप्रमाणे विषयांचा दास असलेला भक्तराज होऊ शकत नाही। विषयी लोक असतात त्यांना ज्ञान कुठून मिळणार, ते फक्त वाचाळ असून शाब्दिक बडबड करतात। असे शिष्य कनिष्ठांमध्ये कनिष्ठ, अविवेकी आणि दुष्ट, खोटे, दुर्जन असतात। असे जे पापरूप दोषी असतात त्यांना पश्चाताप झाला तरच प्रायश्चित्त मिळू शकते। त्याने पुन्हा सद्गुरूला शरण जावे, त्याला आनंदित करावे आणि त्यांची कृपादृष्टी झाल्यावर पुन्हा शुद्ध व्हावे। स्वामीद्रोह झाल्यावर तो अनंत काळपर्यंत नरकामध्ये पडतो, त्यावर स्वामीला सुखी करणे हा एकच उपाय असतो। स्मशानात गेल्यावर वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले त्यामुळे ज्ञान प्राप्त होणार नाही। क्षणिक भाव आणला, गुरुचा मंत्र घेतला, मंत्र घेऊन 2 दिवसाचा शिष्य झाला, असे उदंड गुरु केले, पाखंड शब्द शिकले, तोंडाळपणा केला, तो महापाखंडी आहे। घटकेत एकदा रडतो आणि पडतो, घटकेत त्याला वैराग्य चढतं, झटक्यात त्याच्या ज्ञातेपणाचा अहंकार येतो, एका क्षणी विश्वास धरतो, घटकेत कोणावर गुरगुरतो, असे पिसाटाप्रमाणे नाना छंद करतो। काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, नाना विकार, अभिमान, कपटीपणा, तिरस्कार हृदयामध्ये नांदतात। अहंकार आणि देहाची आसक्ती आणि विषयाचा संग, त्याच्यामुळे प्रपंच, संसार आणि उद्वेग निर्माण होतो। चेंगट, उपकार विसरणारा, पापी, कुतर्मी, कुकर्मी, संशयी, अभक्त किंवा शीघ्रकोपी, निष्ठुर, परघातक, हृदय शून्य आणि आळशी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर, अविचारी, दृढ संदेह धरणारा, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वृत्ती, दुर्वासना असलेला, अल्पबुद्धी, विषय कामना ज्याच्या हृदयामध्ये वास करते असा, ईर्ष्या, असूया, तिरस्कार, निंदेस प्रवृत्त होणारा, देहाभिमान त्याच्यामध्ये असतो, त्याला क्षुधा, तृष्णा, निद्रा आवरत नाही, त्याची कुटुंबाची चिंता कमी होत नाही, त्याला भ्रांती पडलेली असते, शाब्दिक बोलतो, उदंड बोलतो, वैराग्याचा त्याच्यामध्ये लवलेशसुद्धा नसतो, पश्चाताप करून तो साधनाचा मार्ग धरत नाही, त्याला भक्ती, विरक्ती, शांती नसते, सद्वृत्ती, लीनता, दमन हेही नसतं, त्याच्यामध्ये कृपा, दया, तृप्ती, सुबुद्धी नसते, शारीरिक कष्ट तो टाळतो, धर्माविषयी अत्यंत कृपण असतो, त्याचं हृदय आणि वर्तन बदलणं खूप कठीण असतं, त्याच्याकडे विनम्रता नसते, तो सज्जनांना अप्रिय असतो, रात्रंदिवस तो दुसऱ्याच्या कमीपणाचे वर्णन करीत असतो, सदा सर्व काळ तोंडदेखलं बोलतो, कृती आणि विचार पाहता त्याचं वचन हे सत्य नसतं, दुसऱ्याला त्रास देण्यात तो तत्पर असतो, विंचू किंवा विषारी प्राण्याप्रमाणे तो अंतःकरण भेदणारे शब्द वापरतो, आपले अवगुण झापतो झाकतो आणि दुसऱ्याला कठोर शब्द बोलतो आणि खोटे गुणदोष दुसऱ्याला देतो। असे कुशिष्याचे वर्णन समर्थ रामदास स्वामी यांनी केलेलं आहे। हा भाग संपला असून पुढील वर्णन ऐकूया पुढील भागामध्ये। जय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरणात राहणाऱ्यालाच खरं दर्शन होतं. श्रीकृष्ण परमात्म्यांना सुद्धा देह ठेवावा लागलाच ना. निराकार असले तरी साकार झाल्यावर त्याला सगळं काही आलंच ना. रूप आलं, गुण आले, सगळं काही आलं. आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणं आलं. तसंच ते साकारात आले म्हणून त्यांना जाणं हेही आलंच. श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले, वास्तविक पाहता ते आलेही नाहीत आणि गेलेही नाहीत. त्यांना येणं जाणं नाहीच, ते कायमच आहेत. साकाराचं रूप पाहावंसं वाटतं, पण तेच सगळं काही नव्हे हे समजून आपण चाललं पाहिजे. भगवंताला पाहायचं असेल तर त्याला देहात पाहून चालणार नाही, असं श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं आणि त्याला ज्ञानानं समजावलं. उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर त्याने त्याला आता जाऊन गोपींचं समाधान कर असं सांगितलं. त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला उद्धव की तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केलं हे योग्य झालं नाही, तुमची चूक झाली. अशा रीतीनं देहाबद्दल त्याने तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर गोपींनी त्याला म्हटलं की तू आपला वेदांत जिथं कुणी नाही तिथं जाऊन सांग. श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जे मिळालं ते आमचं आम्हालाच ठाऊक आहे, ते तुला मिळणं शक्य नाही. तर गोपींनी श्रीकृष्णावर जे प्रेम केलं ते देहाला विसरून केलं. त्याच्यापुढं त्यांनी सर्वस्व तुच्छ मानलं आणि त्यामुळंच श्रीकृष्णालाही गोपींच्यावर तसंच प्रेम करणं भाग पडलं. गोपी त्याला अनन्य शरण होऊन राहिल्या. तसं प्रेम करावं. जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरं दर्शन होतं आणि ते रोज सतेज होतं. देहाचं दर्शन हे विसरणारं असतं, म्हणून नाम घेत राहा म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणं शक्य नसतं, पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवतारानं वासना किंवा बुद्धी पालटण्याचं कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेलं तरी नाम शिल्लक राहतं. म्हणूनच राम कृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढं शिल्लक राहिलं. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखं बदलणारं आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी नामावतार आहे आणि हा नामावतार खरा तारक आहे. नामाकरता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. भगवंताजवळ काय मागावं? तुझं प्रेम मला लागू दे, एवढंच त्याच्याजवळ मागावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन।
0: घडणाऱ्या मुलांसाठी भाग 9 पंक शब्दांचे वेळ वाचनाचे या लेखाचा उत्तरार्ध। मित्रांनो, खरे तर हे जग आपल्या मनामध्येच दडलेलं असतं। ते पाहिले की मग तुम्ही मनातल्या मनात या जगात मनातल्या मनात रंगून जाता। झाड जसं रोज वाढताना दिसत नाही, झाड कशाला, आपणही रोज थोडं थोडं वाढत असतोच की, पण कळत नाही। जेव्हा खूप वर्षांनी भेटलेली मावशी किंवा आत्या एकदम म्हणते, अय्या राजू एवढा मोठा झालास तू, मागे पाहिला तर एवढासा होतास। तसंच वाचनाचं आहे। वाचनामुळे आपलं मन हळूहळू समृद्ध होत जातं, भरत जातं। आपल्याला ते कळत नाही, पण इतरांना मात्र निश्चित जाणवतं। तुम्ही आणि तुमच्या मित्रमैत्रिणी यांनी रोज 20-25 पानं तरी बाह्य वाचन करण्याची मनातल्या मनात प्रतिज्ञा करायलाच हवी। नाहीतर ग्रंथातून तुमच्यापर्यंत येणारे हे आनंदाचा आकाश पुस्तकातल्या पुस्तकातच मिटून जाईल। हल्ली लायब्ररी म्हणजे तुम्हा मुलांना व्हिडिओ लायब्ररीच वाटते। कुणाचं लग्न, बारसं, मुंज, वाढदिवस काही असो, व्हिडिओवर 3-4 चित्रपटांचं दळण दळलं जातं आणि तुमच्या वयाची अनेक मुलं मांडी घालून एकटक ते सिनेमे पाहत राहतात। आता सतत बघत राहिल्याने डोळ्यांचे विकार होतील हा भाग वेगळाच, पण मुलांनो, तुमच्या मेंदूतील स्वतःचा वेगळा विचार करण्याची शक्तीच यामुळे संपून जाईल। व्यसनी माणसं कशी स्वतःची विचारशक्ती गमावतात ना, तसंच तुम्ही जर वेळीच सर्व बाजूंनी आदळणारे हे दृश्य स्वरूपात दिसणारे मनोरंजन टाळलं नाही तर हेच होणार आहे। बुद्धीला मनाला सखोल करण्याचं हेच वय आहे। याच वयात तुम्ही मनाला उथळ उथळ दाखवित राहिलात तर तीच तुमची उंची होईल। हे बघा, घराघरातले सतत आक्रोशणारे TV व्हिडिओ आपण बंद नाही करू शकणार, पण आपल्या घरातले हे यंत्र केव्हा सुरू ठेवायचं आणि केव्हा बंद करायचं हे आपण तर ठरवू शकतो ना। नुसतं रंजन रंजन किती दिवस, मनोरंजन हे किती दिवस चालणार? आणि ते रंजनही नुसते नाच, गाणी, मारामाऱ्या, पाठलाग असंच ना। पुस्तक वाचनातून ही करमणूक होते, पण ती करमणूक तुमच्या विचारांना, जीवनाला दिशा देऊन जाते। नोकरी करणाऱ्या तुमच्या आईबाबांना वेळेअभावी हे सांगायला सवड मिळत नाही, मग तुम्ही आपले केबलचं TV बटन ऑन करता आणि बसता टाइमपास करत। वेळ तर जातोच, पण कसा जातो याचा विचार कोण करणार? तुम्हाला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, थोरांचे जीवन, शब्दांचे रंग, प्रवास वर्णनातून प्रवासाची स्फूर्ती केव्हा मिळणार सांगा? हे सगळे मिळवण्याचे दुसरे कुठले वय आहे का? हे बघा, एखाद्याला व्यायामशाळेचे सभासदत्व वयाच्या 90-व्या वर्षी दिलं तर चालेल का? अहो, पहिलं डंबेल उचलतानाच 5वा हार्ट अटॅक यायचा त्याला। हसताय काय? तीच चूक आपण करतोय ना। अचानक वृद्धापकाळी वाचनाचा छंद लागू शकत नाही आणि तो लागून उपयोगाचाही नाही। ते रोप रुजविण्याचे हेच वय आहे। ते नुसते रंजनाच्या सांडपाण्यामध्ये वाया घालवू नका। जगातली सगळी मोठी माणसे अचानक मोठी झालेली नाहीत। लहानपणी त्यांनी खूप वाचन केलं, विविध प्रकारचं वाचन केलं, त्यातून त्यांना कुणीतरी वेगळं व्हावं असं वाटलं। आपल्या कार्याचा ठसा जगाच्या पाठीवर उमटावा अशी प्रेरणा त्यांना मिळाली। बालमित्र मैत्रिणींनो, समृद्ध रसिक माणूस होण्याची पात्रता निसर्गाने तुम्हाला दिली आहे। ती वेळीच ओळखा आणि पुस्तकांचे पंख मनाला फुटू द्या। जवळचं वाचनालय, पुस्तकाचं दुकान तुम्हाला बोलवत आहे। ऐका त्या पुस्तकांची हाक, ऐकाल ना, वाचाल ना मित्रांनो।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन।
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा।

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दिवाळीच्या नावाखाली हव्या त्या वस्तूंबरोबर बऱ्याचशा नको त्या गोष्टींनी भरलेल्या पिशव्या आणि शॉपिंगचा आनंद यांचा बॅलन्स सांभाळत मी आणि प्रिया मॉलमधून निघालो. गेटशीत आत शिरणारी वंदना दिसली. प्रियाकडे बघून न बघितल्यासारखं करत ती आत शिरली. बघितलंस कशी तोऱ्यात गेली ओळख न दाखवता? ती विसरली ग ओळख, पण माझ्या चांगलं लक्षात आहे. शेजारी राहायची ना आमच्या ही पाच भावंड. वडील व्यसनी, आई आमच्याकडं स्वयंपाक करायची, खाण्याचे वांधे. मग काय, माझी आई मुद्दाम रोज जास्तीचंच काही ना काही करायची. आणि मावशींना जाताना जरा जास्तच झालं आहे घेऊन जा म्हणत बरोबर द्यायची. वह्या म्हणू नको, पुस्तकं, कपडे, जे जे शक्य होतं ते त्यावेळी आई पुरवत होती त्यांना. आणि तीच वंदना आता बघ, श्रीमंतीच्या घमेंडीत ओळखही दाखवत नाही आहे साधी. संवेदनशील प्रिया दुखऱ्या स्वरात म्हणाली, काय बोलायचं मला कळेना. बोलले नाही काही, पण अंतर्मुख मात्र नक्कीच झाले. मित्रमैत्रिणींनो, तुम्हालाही असा अनुभव कधी आला असेलच ना, कुणी केलेल्या मदतीची अगदी आपल्याला पैशात म्हणा वस्तूत म्हणा परतफेड करावी अशी अपेक्षा नसते हो. आणि त्यांनी आपल्या उपकाराचं त्यांच्या डोक्यावर आयुष्यभर ओझं बाळगावं असंही वाटत नाही आपल्याला. पण किमान जाणीव आणि मनोमन कृतज्ञता तरी असायला हवी, नाही का? मदत केलेली विसरताना आपण दुसऱ्याला किती दुखवतोय आणि त्याचबरोबर स्वतःचंही कसं नुकसान करतोय हे लक्षातच येत नाही. आणि आपणच आपल्या माणूसपणाला लाजवतो, पण लक्षात कोण घेतं? अहो, पक्षी पशुसुद्धा कुणाचंही प्रेम मदत यांची जाण ठेवतात. धन्याच्या मृत्यूनंतर गाय, कुत्रा, घोडा यांचेही डोळे पाणावतात. क्वचित प्रसंगी कुणी प्राणी आणि

एक 8 दिवसाच्या उपाशी असलेल्या सिंहाच्या पुढ्यात टाकलं. पण गंमत म्हणजे त्या सिंहाने आपल्या या उपकारकर्त्याला ओळखलं आणि पोटात भुकेची आग भडकली असताना सुद्धा त्या माणसाला त्या सिंहाने खाल्लं नाही आणि आपल्या कृतीतून कृतज्ञतेची जाणीव भावना त्याने व्यक्त केली. माणसासारख्या माणसाला ह्या भावनेचा विसर पडतो याचं खरंच आश्चर्य वाटतं. माणूस म्हणून विचार केला तर पण लक्षात कोण घेतं? अहो, आपल्यातल्या माणूसपणाची ओळख सांगताना एका शायरानं म्हटलंय, मैं कुछ भी हूँ मगर एहसान फरामोश नहीं हूँ. मैं कुछ भी हूँ मगर एहसान फरामोश नहीं हूँ. कुणाला तरी अडचणीत मदत केल्यावर काय झालं दिलं तर मोप आहे की असं म्हणणारे काही कमी नाही. वेळात वेळ काढून कुणाच्या तरी मदतीला धावून जावं आणि मग कानावर यावं, काय झालं आले तर नाहीतरी काय इकडं तिकडं टाईमपासच करतात. अशी ही कृतज्ञ पावती आपल्याला मिळते किंवा कुणाला तरी मिळालेली आपण बघतो त्यावेळी या भावनेची संवेदनशीलतेची आपल्यापेक्षाही अधिक टोचणी या भावना देणं देणाऱ्या देवालाही दुखावत असेल नाही का? पण लक्षात कोण घेतं? हो, पण मैत्रिणींनो, लक्षात न घेणारी अशी ही कृतज्ञ व्यक्ती दुसऱ्याला दुखावते इतकंच नाही तर स्वतःचंही नुकसान करून घेते. कसं? ते कुणी लक्षातच घेत नाही. अहो, आपण एकटे दुखटे काय करू शकतो? संकट प्रसंगीच नाही तर अगदी सुखदुःखाच्या वेळी सोडा, पण रोजच्या दैनंदिन जीवनातही कुणाची ना कुणाची तरी गरज सतत आपल्याला लागत असते. आता व्यवहार म्हणून पैशाच्या रूपात आपण जेव्हा एखाद्याला पैसे देतो त्यावेळेला मोबदला म्हणून तो दिला जातो आणि त्याचवेळी मग पैसे मोजलेत हा कृतज्ञ माजही त्यामध्ये असतो. तिथं मन भावनांचा प्रश्नच नसतो. पण जिथं आपल्या जाणीवेचा धागा जुळतो ना आणि कृतज्ञ भावना सहज व्यक्त होते तिथे मात्र मनाचं मनाशी अतूट नातं जळतं. जेव्हा आपण कुणाला तरी अगदी निर्हेतुकपणे मदत केलेली असते आपण विसरूनही जातो, पण केव्हा तरी कुठेतरी भेटलेली ती व्यक्ती उल्लेख करते, अहो तुम्ही तेव्हा मदत केलीत म्हणून, आणि आपण विसरलेली गोष्ट त्यांनी लक्षात आणून दिल्यावर आपल्या मनात जे काही भाव उमटतात इथंच आपलं या व्यक्तीशी नातं घट्ट होतं. बरं, या गोष्टीसाठी ना पैसा खर्च ना कुठे वेळ लागतोय, पण ही कृतज्ञतेची जाणीव आपलं माणूसपण मात्र नक्की सिद्ध करून जाते. पण लक्षात कोण घेतं? कृतज्ञता. खरं तर जे जे मला कुणाकडून मिळालं त्या त्याबद्दलची एक अगदी प्रामाणिक अशी प्रतिक्रियाच म्हणा ना. निसर्गातला रंगगंधाचा उत्सव, सूर्योदय, सूर्यास्ताचं मनोहर दृश्य मन प्रसन्न करून जातं, त्यावेळी साहजिकच त्या निसर्गाबद्दल ह्या आनंदाच्या ठेवीची पावती म्हणून हात जोडून आपण व्यक्त करतो मनातली कृतज्ञ भावता. कुणीतरी केव्हा तरी आपल्याला मदत केलेली असते, आयुष्यातल्या काही सुखद घटना असतात,

ज्यातून आपण अक्षय आनंदाचा प्रेमाचा ठेवा लुटत असतो. म्हणूनच या घटना ह्या हे निसर्गातली वेगवेगळ्या आनंददायी गोष्टी याबद्दल त्या विधात्या निसर्गदात्याशी मनोमन कृतज्ञ राहणं हेच माणूसपण आणि माणूसपण जगणं आहे, नाही का? ह्या गोष्टीच आपल्यातलं माणूसपण जागवत असतात, आपल्याला माणूस म्हणून संजीवनी देत असतात. खरं तर कृतज्ञतेची भावना आपला भूतकाळ जागवते, वर्तमानाचं आपल्याला भान देत असते, आणि त्याच वेळी अशी माणसं आयुष्यभराशी जोडण्यासाठी आपल्याला भविष्याची पुंजीही देत असते. हो, पण लक्षात कोण घेतं? पण मित्रमैत्रिणींनो, आपण मात्र ही कृतज्ञतेची भावना मनोमन जपूया, हा अक्षय ठेवा जतन करूया. खरं की नाही? पुन्हा भेटूया.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देणार आहोत मालदीव या बेटाला, ज्याला काही जण मालदीव्स असेही म्हणतात. मंडळी, मला लहानपणापासून समुद्र, त्यावरील बेट याचे भयंकर आकर्षण होते बरं का, आणि तेव्हापासून मालदीवचे नाव फक्त ऐकत आले होते. मालदीवविषयी हे एक बेट आहे एवढंच मला माहीत होतं. या पलीकडे जाऊन सविस्तर माहिती मिळवायची असेल तर प्रत्यक्ष मालदीवला भेट देऊन अनुभव घेणे महत्त्वाचे आहे असे अगदी अलीकडे पर्यटन सुरू झाल्यावर वाटायला लागले होते. पण ठरवलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी गेलो असं क्वचितच होते, नाही का? यावर्षी, पुढल्या वर्षी असे करता करता कोविड-19 महामारीनंतर नोव्हेंबर 2022 माझी लेख अमेरिकेहून येणार हे नक्की झाले आणि त्या आनंदात आम्ही यावेळी तिच्याबरोबर मालदीवला जायचे असे ठरवले. आता कुटुंबातील 3 जीवलग माणसांनी एकत्र सुट्टीवर जायचे या कल्पनेत रमायला सुद्धा लई भारी वाटते, नाही का? तुम्हाला त्याची पुरेपूर कल्पना असेल. तसंही आमच्याकडे सगळ्यांना समुद्राचे प्रचंड आकर्षण आहे. तसेच प्रत्येक समुद्राचे स्वतःचे असे वैशिष्ट्य असे मला नेहमी वाटतं. समुद्राकडे कितीदा बघितले तरी नजर हटत नाही. कधी करडा तर कधी निळसर श्यामवर्णी असा लुभावणारा समुद्र. मॉरिशस सारख्या ठिकाणी शाईसारखा गर्द निळा तर कुठे हिरवट निळासुद्धा. देश कुठलाही असो मंडळी, समुद्राच्या प्रत्येक अदा आपल्या मनाला भुरळ घालतात. अशा या विविध रंगी समुद्राचा स्वभावही वैविध्यपूर्ण आहे असे मला नेहमी वाटते. कोणी अगदी साधू संतांसारखा तपस्वी शांतपणा लेऊन स्तब्ध राहून गारूड घालणारा, तो कोणी प्रचंड आवाज करीत आपले अस्तित्व पटवून देणारा. म्हणूनच प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणच्या समुद्राला भेट देणे हे नाविन्यपूर्ण ठरते. असो, मालदीवला जायचं नक्की झालंय. मग आता मालदीवबद्दल माहिती काढू लागले तर मालदीव हा हिंद महासागरात म्हणजे इंडियन ओशनमध्ये स्थित असलेला एक सुंदर द्वीप देश आहे. तो भारताच्या दक्षिण पश्चिमेला आणि श्रीलंकेच्या दक्षिणेला आहे. राजधानी कोणती तर माले. आपण जेव्हा विमानतळावर जातो तेव्हा मालेला जाणारी अनेक विमानं इथे दिसतात. तर थोडक्यात सांगायचंय, तुम्ही भारताचा नकाशा पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की मालदीव हे केरळ आणि लक्षद्वीपच्या खाली हिंदी महासागरात आहे. आता मालदीव हा एक स्वतंत्र देश आहे हे कळल्यावर माझ्या आनंदात भर पडली. कारण काय असेल तर त्यामुळे मी बघितलेल्या देशांच्या यादीत भर पडणार होती. मी आतापर्यंत बघितलेल्या देशांची नावे मी पुन्हा स्मरणशक्तीला ताण देऊन आठवायला लागले आणि गंमत म्हणून ते तुम्हालाही सांगते. कदाचित तुम्हालाही यामुळे अनेक देशांना भेट द्याविषयी वाटेल किंवा कदाचित तुम्ही देतही असाल. तर कोणते देश? मॉरिशस, अमेरिका, जपान, थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया, इटली, स्वित्झर्लंड, मलेशिया, सिंगापूर, और तिथे तर मी स्वतः राहत आहे सध्या. नंतर ब्रह्मदेश, व्हिएतनाम, हाँगकाँग इत्यादी इत्यादी. आता यातील कोणत्या देशात समुद्र पाहिले आहेत आणि जिथे मी तुम्हाला घेऊन जाऊ शकते अर्थात या रेडिओच्या कार्यक्रमाद्वारा, त्या देशांची नावं एकदा पुन्हा सांगते. तर सिंगापूरला भला मोठा समुद्र आहे हे बेटच आहे. नंतर मॉरिशस, थायलंड, थायलंडला पण मी काही आयलंडला म्हणजे बेटांना भेट दिलेली आहे. तर ती को सामुई, बँकॉक हे सुद्धा बेटच आहे. हाँगकाँग, व्हिएतनाम, व्हिएतनामला दनांग इथे एक बेट आहे अतिशय सुंदर आहेत. तिथे पण मी तुम्हाला घेऊन गेलेली आहे मागच्या काही भागामध्ये. नंतर इंडोनेशिया, जिथे आपण बालीला भेट दिली होती, आणि मलेशिया. या ठिकाणी आपण समुद्राची अनेक रूपं अनुभवली आहेत. यातील सर्वात भव्य दिव्य रूप म्हणजे अमेरिकेचा नायगरा धबधबा, यात काही शंकाच नाही. तरीही भव्यतेबरोबर लहानाची ओढसुद्धा असतेच की. म्हणूनच आपल्या भारत देशाला अगदी जवळ असलेल्या मालदीवला जायला आपल्याला खूपच आवडेल. तर पुढील काही भागामध्ये आपण खूप काही जाणून घेऊया या मालदीव्सविषयी. मंडळी, याचं कारण आजच्या भागात आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. नमस्कार.

हॅलो, काय सांगितलं मागच्या रविवारी तुम्हाला मी? निसर्गाची आरास पाहिली का असा माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न होता, हो की नाही? गणपतीची आरास बघता बघता निसर्गाची आरास बघा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. या निसर्गा इतकं सुंदर चित्र दुसरं कुठेही असू शकत नाही आणि आपल्याला ते निर्माण करता येत नाही असंही तुम्हाला म्हणाले होते मी, हो की नाही? निसर्गात इतकी विविधता आहे, इतकं काठोकाठ सौंदर्य भरलेलं आहे, त्याने ते घ्याल तितकं थोडंच आहे. रंग गंध वा अप्रतिम. मनात कल्पना कराल ती गोष्ट निसर्गात हजर आहे. तुम्ही मनात आणाल ती गोष्ट आहे, यात जराही अतिशयोक्ती नाही. म्हणून निसर्गाला नमन करावे तेवढे थोडेच आहे. आता हा निसर्ग बघायचा असेल तर घराबाहेर पडलं पाहिजे, हो की नाही? आता पाय चालून चालून तुम्ही असं किती बघू शकणार आहे? हा, एक आयडिया आहे. आगगाडीने जर तुम्ही बघितलं तर मात्र आपल्याला खूप खूप छान छान देखावे बघायला मिळतात. जरा बघा, मुंबईला जाताना ट्रेन मध्ये बसताना आजूबाजूला डोळे उघडून बघा. मी खूप वेळा पाहिलेलं आहे. जायचं आपल्याला आगगाडीने फिरायला, निसर्गाचं छान छान दृश्य डोळ्यात भरून घ्यायचंय ना, आनंद लुटायचा. हो, ही दृश्य डोळ्यात भरून घेतली ना तर खूप दिवस आपल्याला खूप छान वाटत. असं जे जे काही बघते ना माझ्या मनात जातच नाही. म्हणजे मी जे जे बघते तेच तुमच्यासाठी लिहून काढते. ते तुम्हालाही शक्य आहे, करणार ना मग? चला, तुम्हाला जरा अवतीभोवती फिरून आणते. डोंगर झाडींमध्ये चालायचं. चला, मी बसले बरं आगगाडीत. आणि आगगाडी सुरू झाली, झुक झुक झुक झुक झुक झुक झुक सुरू झालेली.

अवतीभोवती डोंगर झाडी, मध्ये चालली झकझक गाडी। अवतीभोवती डोंगर झाडी, मध्ये चालली झकझक गाडी। रान पाचूच घाली पाय घड्या, जरा मारत कड्यावर उड्या। रान पाचूच घाली पाय घड्या, जरा मारत कड्यावर उड्या। दरी मध्येच डोंगर वेली, अवतीभोवती डोंगर झाडी। दरी मध्येच डोंगर वेली, मध्ये चालली झकझक गाडी। बातशेती दिसत छान मऊ मखमली गवती रान, मऊ मखमली गवती रान। जशी ठेवली घडीवर घडी, मध्ये चालली झकझक गाडी। जशी ठेवली घडीवर घडी, मध्ये चालली झकझक गाडी। कडा तासाला डोंगर उभा, नजर बांधत शुभ्र धबधबा। कडा तासाला डोंगर उभा, नजर बांधत शुभ्र धबधबा। जण धुक्याची लावली शिडी, मध्ये चालली झकझक गाडी। जण धुक्याची लावली शिडी, मध्ये चालली झकझक गाडी। मज वाटे गाडी महाराणी, तिला आडवे न वाटेत कोणी। मला वाटत गाडी महाराणी, तिला आडवे न वाटेत कोणी। रात्र दिवस तिच्या धडपडी, मला आवडे झकझक गाडी। रात्र दिवस तिच्या धडपडी, मला आवडे झकझक गाडी। अवतीभोवती डोंगर झाडी, मध्ये चालली झकझक गाडी। अवतीभोवती डोंगर झाडी, मध्ये चालली झकझक गाडी। दिसली की नाही सुंदर सुंदर दृश्य? धबधबे दिसले की नाही? आणि धुक्याची शिडी हो, डोंगरात धुकं बसलेलं असतं सगळं। मनीम्याऊ सारखं ग्रुप झालेलं असतं एकदम, ते दोन्ही पाय आवरून, चारी पाय आवरून मनीम्याऊ कशी ग्रुप बसते ना, तसे धुकं डोंगरात ग्रुप जाऊन बसलेलं असतं। आणि मग अशा या धुक्याच्या शिडीतून त्या डोंगराकडे बघताना काय मजा येते हो। मला तर फार आवडतं बाबा निसर्ग, हो खूपच आवडतो मला। हो या निसर्गाची जादूच अशी काही आहे ना, की माणसाला गुंगूनच टाकतो तो। त्याची किमयाच तशी आहे, हे सगळं कोण देतं आपल्याला? सुंदर सुंदर झाडी, सुंदर सुंदर डोंगर। या निसर्गातली प्रत्येक गोष्ट देवबाप्पाने आपल्याला बहाल केलेली आहे। हो देवबाप्पा किती महान आहे, तो काय देत नाही आपल्याला? मग असं जर देवबाप्पाची किमया असेल, एवढं जर तो काही आपल्याला देत असेल, तर आपण या देवबाप्पाविषयी, या निसर्गाविषयी काय कृतज्ञ राहायला पाहिजे की नाही, त्याची आठवण ठेवायला पाहिजे की नाही? काय राणी मान आलं होते मस्त, आपण असतो कृतज्ञ, असतो देवाला आपण विसरत नाही। देव काय काय देतो, मला तर खूप आश्चर्य वाटतं कधी कधी। देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला देतच असते। झाडं देतच असतात, नद्या देतच असतात, सूर्य देतच असतो, चंद्र देतच असतो, पानं फुला देतच असतात, झरे देतच असतात, पक्षी आनंद देतात, फुलं सुवास देतात, आम्ही फक्त घेतो, आम्ही काहीही देत नाही। बरं आहे का हे? नाही, खरंच बरं नाही। रात्रंदिवस निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्या सेवेला दोन्ही हात जोडून हजर आहे। घ्या घ्या, ती घ्या फुलं फळं, किती प्रकारचे सुवासिक घ्या, कोणती घ्या। बापरे काय किमया हो देवाची बघा। देवा तुझी किती सुंदर सकाळ, किरणांची हाती तेजस्वी ती माळ। देवा तुझी किती सुंदर सकाळ, किरणांची हाती तेजस्वी ती माळ।

उडती दवांचे तुषार, अलगद पडती वन देवता ती न्हाऊनि प्रसन्न, सारे भगुन हे आनंद ते मन, किल बिल गोड पक्षी जागवीती, गायने मधुर मना मोहवीती, मधुमाशांचे

अरे हो, खरच खरच खरच देवाचा हेवा वाटावा, हो देवासारखं आपल्याला होता यावं। हेवा वाटणं म्हणजे काय? तशी कृती आपल्याला का करता येत नाही याचं वाटणारं वैषम्य। मग देवाचा हेवा वाटावा असंच त्याचं काम आहे। आपण काय शिकतो का त्यापासून? शिकलं पाहिजे की नाही? हो शिकलं पाहिजे। किती सुंदर अफाट कार्य आहे त्याचं। मग मंडळी, देव जर आपल्यासाठी एवढं काम करतो, करा बरं निश्चय काय? रोज रोज खूप खूप काम करण्याचा, काय म्हणाला? केला सुद्धा। अरे लबाडा ना, तुम्ही आहातच तसे, माहित आहे मला। हो माझ्या आधी एक पाऊल तुम्ही पुढे असता, हो की नाही? म्हणून तर म्हणते ना मी, बाई खूप शहाणी मुलं आहात तुम्ही, म्हणून तर माझे मित्र आहात ना हो। बर का मित्रांनो, या वयात सुद्धा मी खूप काम करते बरं। हो हो खूप काम करते मी। हो केलंच पाहिजे। हो काम काम केल्याने माणूस शहाणं होतं, त्याला अनुभव येतात, खूप खूप चांगल्या गोष्टी घडतात, हो की नाही? आता बघा सप्टेंबर महिना चालू आहे, हो की नाही? गेले 2 महिने काय बघताय तुम्ही? पाऊस पाऊस पाऊस पाऊस पाऊस पाऊस, ढग ढग ढग ढग ढग ढग। खोटं बोलते मी? नाही ना, खरंच। म्हणजे माझी नात म्हणाली इंद्रा मला परवा सकाळी उठल्या उठल्या मोठे, सकाळी की दुपारे? मला असं झालं, लहान आहे ना, 4-5 वर्ष, कुठे आहे सकाळ की दुपारे? मी म्हटलं बेटा सकाळ आहे, सण कुठे आहे? ढगाच्या आड आहे। सण कुठे असतो? ढगांच्या आड असतो। ढगांचा आच्छादन आपल्याला दिसत नाही, म्हणून म्हटलं तुम्हाला। गेले 2 महिने काय बघतो आपण? ढग ढग ढग ढग ढग, म्हणजे सकाळ आहे की दुपार आहे ते घड्याळ बघून सांगावं लागतं। माझ्या नातीला सांगितलं, बाई गो घड्याळ बघ, 12 वाजले तरी सूर्य दिसत नाही, काय आता दुपार व्हायला आलेली आहे। म्हणजे बघा, आकाशात ढगांचे साम्राज्य पाहून तिला हा प्रश्न पडला। असे तुम्हाला खूप प्रश्न पडलेले असतात, हो मला माहिती आहे। आणि तुमच्या दृष्टीने जगातली सगळ्यात हुशार स्त्री म्हणजे कोण? तुमची आई। आईला या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर माहीत असतात असं तुम्हाला वाटतं, हो की नाही? हो। मग हा तुमचा मित्र त्याच्या आईला असेच खूप खूप प्रश्न विचारतोय, अहो ते तुमच्याही मनात आहेतच। मग ऐकता का? ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या। काय काय काय ऐका बरं। माहीत आहे का ग आई, ढग म्हणजे काय ग आई? काही कळत नाही। ढग म्हणजे काय ग आई? काही कळत नाही। काय काळे दिसतात त्यात पाणी कसे जाई? इतके उंचावर आहेत, काळे काळे दिसतात, हा आणि त्याच्यात पाणी कसं बरं जातं? गडगडाट करतात किती, हो धडमधाड धडमधाड, मला तर भीती वाटते बाबा। गडमधाड धडमधाड गडगडाट करतात किती, घालती गोंधळ, यालाच म्हणत असते तू सुटले बाई वादळ। का सुटते वादळ आणि भन्नात सुटतो वारा? टप टप टप टप पडतात ते, कधी पडतात गारा? हो या गारा मात्र मला आवडतात। समुद्राच्या पाण्याची होते म्हणतात बाप, ढगात जाऊन बसते का ग ती रातोरात? बाई म्हणतात ढगांना लागताच गार वारा, सरसर सरसर पडू लागतात पावसाच्या धारा। थांबतो कसा पाऊस आहे? काही कळत नाही। थांबतो कसा पाऊस आहे? काही कळत नाही। माहित असतात का ग तुला साऱ्या गोष्टी? आई हो तुला सगळंच कसं माहित असतं ग आई? हो तुला सगळं सगळं माहित असतं। मग तुम्हालाही कळलं की नाही? तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर मिळाली की मिळायची? अजून आत्ताशी तर कविता ऐकली, हो की नाही? आता तुम्ही आईला हे सगळे प्रश्न विचारणार आहात, आई त्या प्रश्नांची उत्तर नक्की देणार आहे। कळलं का तुम्हाला? किती शहाणी मुलं आहात तुम्ही। फुलं फळं, बापरे फुलपाखरं, सुंदर सुंदर झाडी, त्यावरचे पक्षी, अहो हे सगळे नसते तर आपलं जीवन किती वृक्षाने कंटाळवाण झालं असतं, हो की नाही? खरं झालं असते की नाही? हो झालंच असतं। मग बघा सध्या जरा डोळे उघडून बाजूबाजूला बघा, ती फुलं फुलली आहेत सध्या, सगळ्या प्रकारची फुलं आहेत। आणि ती फुलपाखरं गा पिवळी हिरवी काय गिरक्या मारतात होती, एकमेकांच्या मागे पळतात, लपाछपी खेळतात, फुलांवर बसतात, मजा काय करतात, एकमेकांना धावतात काय, फुलांवर बसतात काय, वा वा वा। मी तर माझ्या खिडकीत नाही सगळी गमत बघतच राहते बाबानो। आणि फुलं किती प्रकार माहित आहे तुम्हाला? किती प्रकार आहेत? बोट मोजायला लागला तुम्ही? रंग किती? नाना प्रकारचे। आकार किती? नाना प्रकारचे।
सुवास किती नाना प्रकारचा, त्याला सीमा नाही। म्हणजे निसर्गाचा केवढा चमत्कार आहे। हे सुंदर फुलांचे नाव माहिती तुम्हाला? आठवा बरं, कमीच सांगू तुम्हाला। आता बघा, हा तुम्हाला शेवटी फुलांची यादी करायची आहे। बघा आता तुम्हाला कोडं घालते मी, किती फुलं ती मोजायची तुम्ही, बरं का? लक्ष द्या। फुलं फुलं बागेत जातात फुले सारी स्वागताला आली, बागेत जाताच फुले सारी स्वागताला आली, वेलकम वेलकम हसून मला म्हणाली, वेलकम वेलकम हसून मला म्हणाली। चाफा चंपक चमेली हसून बोलली सायली, चाफा चंपक चमेली हसून बोलली सायली, मधुमालती लाल पांढरी गुच्छ घे म्हणाली, कुंद केवडा मोगरा झेंडू कवठी चाफा पिवळा, कुंद केवडा मोगरा झेंडू कवठी चाफा पिवळा, कोरांटी तर सांडत होती जणू शुभ्र बगळा, कर्दळी लाल तांबडी पिवळी गालात हसली, कर्दळी लाल तांबडी पिवळी गालात हसली, कृष्ण कमळ जाई जुई वेलीवरती लाजली, केवड्याचा सुटला होता केवडा घमघमाट, पिवळ्या पांढऱ्या शेवंतीचा वेगळाच होता थाट, सदाफुली कोपऱ्यातच हसत होती गालात, लाल चाफा दडलेला होता पाना पानात, फुलपाखरे भिरभिरत होती फुला फुलात, ते पाहून भुंगाई हसत होता गालात, मला पाहिजे असते कमळ मी त्यातच रमतो, मत पिता पिताच मी बंदिवान होतो, चांदणीने प्राजक्त टाकत होते सडा, दवामध्ये नहात होता आनंदाने वेडा, वेडावून गेली मी पाहिली किती फुले, वेडावून गेली मी पाहिली किती फुले, सांगणार का मोजून तुम्ही शहाणी तुम्ही मुलं मुले हो, सांगणार का मोजून तुम्ही शहाणी ना तुम्ही मुले हो, तरच तुम्ही शहाणी। आता तुम्ही फुलांची यादी करायची आहे, म्हणजे ती फुलं मी तुम्हाला वाचून दाखवली, याची यादी करा मोजा, मग जाऊ का आता घरी? जाऊ का? नको जाऊ, जाऊ बाय बेटांनो। किती हुशार आहात तुम्ही, खूप आवड

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आज आपल्या बरोबर पुन्हा आहे आदिती मोरांकर, जी स्पेशल चिल्ड्रनवर काम करते. आणि तुम्ही जर मागच्या आठवड्यातला तिला ऐकलं असेल तर काम करते म्हणजे ती, मला तरी वाटतं ती एक डिव्होटेड प्राणी झालेली आहे. आदिती, बॉल इज इन युअर कोर्ट.
1: आता माझ्या कोर्टात बॉल आल्यानंतर मला म्हणजे खरं तर खूप बोलायचं आहे आणि आनंद वाटला की तुम्ही माझं मागचं बोलणं इतकं मन लावून ऐकलं आणि परत एकदा मला बोलवलं. आपण मागच्या वेळेला एनआयओएस वगैरे या गोष्टी बघितल्या, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, की ज्याचा या अध्ययन अक्षम मुलांना फायदा होतो. परत हे पण बघितलं की पालकांनी कुठेतरी एक अवेअर व्हायची गरज आहे, स्वतःशी एकदा ठोकताळा बांधून. आणि म्हणतो ना, जे न देखे रवी ते देखे कवी, किंवा कोणी दुसरा विचार करत नाही तितका वाईट विचार आपलं मनच करत असतं. आई सतत धास्तावलेली असते. म्हणजे इव्हन मी पण जेव्हा आई झाले ना, त्यावेळेला मला असं वाटायचं माझ्या मुलाला ऐकू येते की नाही, मग ही बोलणार आहे की नाही, ही बघतच का नाहीये, मग मी कित्येक वेळा तिच्या कानाशी टिचक्या वाजवायची की मी उजवीकडे वाजवले तर ही मान वळवतीये का, तिने मान वळवली की मला हुश व्हायचं. म्हणजे हे आपले पॅरामीटर्स असतात की आपण क्रॉस चेक करत असतो. या सगळ्या गोष्टींना पालकांनी खूप जागरूकतेने आता करायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीने या डिसऑर्डर्स डेव्हलप होत आहेत, आपण मागच्या याच्यात ऑटिझम, एडीएचडी किंवा हे हायपर ऍक्टिव्ह बघितलं, एलडी बघितलं, मला सांगताना थोडंसं वाईटच वाटतं या गोष्टी, की सगळ्यात वाईट हे आहे की यांना कुठलाच ट्रस्टेड फॉर्म्युला नाही. म्हणजे आपण कसं डॉक्टरकडे जातो, डॉक्टर मला ताप आलाय, की डॉक्टर पॅरासिटामॉल किंवा क्रोसिन देतात आणि आपल्याला ते तापातनं बरं करतात. मग आपल्याला तापातनं हळूच सर्दी डेव्हलप होते किंवा खोकला डेव्हलप होतो, आपण परत जातो आणि डॉक्टरकडे त्याची रेमेडी तयार असते. तशी या मुलांसाठी, मला ऑटिझम आहे, मला एडीएचडी आहे, आमच्याकडे कुठलीही रेमेडी तयार नाही. कित्येकदा ऑटिस्टिक मुलं हळूहळू हायपर ऍक्टिव्ह पण होतात. कित्येकदा एलडी मुलं, जी फक्त अमुक विषयांमध्ये आतापर्यंत मागे होती, ती ऑटिस्टिक पण व्हायला लागतात. म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन. कित्येकदा हा मुलगा ऑटिस्टिक आहे आणि हायपर ऍक्टिव्ह आहे, म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन. मला ताप पण आहे आणि मला खोकला पण आहे, मग त्याचं परत वेगळंच पॅटर्न तयार होऊन जातं. सो ट्रस्टेड फॉर्म्युला हा कुठलाही नाही. आणि वाईट सगळ्यात जास्त त्याचं वाटतं, कारण जोपर्यंत मूल तुमच्याकडे येत नाही किंवा आमच्यासारख्या स्पेशल एज्युकेटरकडे येत नाही, तोपर्यंत आम्हाला कळत नाही की या मुलासाठी नक्की काय करता येईल. प्रत्येक मूल आमच्यासाठी वेगळी केस आहे. आज तुझ्यासाठी डिझाईन केलेला एज्युकेशनल प्लॅन मी तसा तसा दुसऱ्याला नाही वापरू शकत. किंवा जे डॉक्टर म्हणतात, ठीक आहे तू 50 mg घे, तुला 100 mg ची लागेल गोळी, तीच. आम्हाला तीच गोळी दुसऱ्या कोणालाही देता येत नाही. आम्हाला प्रत्येक मुलाचा अभ्यास करून त्याच्यासाठी प्लॅन डिझाईन करावा लागतो, त्यासाठी भरपूर वेळ लागतो. कधी कधी पालक ऍक्सेप्ट करतात, हा म्हणजे अगदीच अवेअरनेस थोडा थोडा झालेला आहे, त्यांना कळत असतं, ते घरच्यांना सांगतात की नाही हो आई, काहीतरी वेगळं आहे, आपल्याला जावं लागेल, आपल्याला बघावं लागेल, म्हणून येतात सुद्धा. पण कसे येतात, घोड्यावर बसून इमिजिएट इफेक्ट द्या. म्हणजे जे मागच्या वेळेला मी तुम्हाला मुंबईच्या नर्सचं उदाहरण सांगितलं, तो मुलगा माझ्याकडे आल्यानंतर जो रात्रभर मोबाईल बघत होता आणि ऑटिस्टिक झाला, तो मुलगा माझ्याकडे आल्यानंतर 7 महिने लागले, तनिष्क म्हटल्यानंतर त्यांनी मान वळून माझ्याकडे बघायला 7 महिने लागले.
2: काय बोलतेस,
1: त्याच्या आधी काहीही झालं नाही, यायचा, लोळायचा, वस्तू फेकायचा, डोकं आपटायचा, नाही तर शांत पडून राहायचा शून्यात.
2: मोबाईल दिला
1: नाही,
2: म्हणजे तू पहिले म्हणजे तो ड्रास्टिक डिसिजन घेतला गेला का,
1: मोबाईल
2: द्यायचा नाही, म्हणजे नाही
1: घ्यावाच लागतो. मी पॅरेंट्सला सांगते, काळ्या बटनांच्या फोनवर शिफ्ट व्हा, काय होणार आहे व्हॉट्सअप नाही बघितलं तर.
2: नाही नाही नाही, आय एम व्हेरी सॉरी. आधी ती मला एक सांग, तुझ्याकडे हा पेशंट तनिष्काला पहिल्या बैठकीतच ठरलं का याच्या हातात आजपासून मोबाईल द्यायचा नाही का, ग्रॅज्युअली कमी करण्यात आलं?
1: कारण पहिल्या बैठकीत जेव्हा त्याच्या आईने सांगितलं की हा नॉर्मल होता आणि त्याचे पहिलेचे व्हिडिओ मी बघितले, त्याच्यानंतर ते मूल समोर होतं, इमिजिएट लक्षात आलं की याला व्हर्च्युअल ऑटिझम आहे. मग व्हर्च्युअल ऑटिझम कशामुळे झालाय, स्क्रीनमुळे झालेला आहे. मग ती स्क्रीन सगळ्यात पहिले बंद व्हायला हवी. सुदैवाने त्याची आई आणि बाबा मुंबईला निघून गेले, तो इथे आजी आजोबांजवळ थांबला. आजी आजोबांजवळ स्मार्टफोनच नव्हते आणि शाळेमध्ये आम्ही स्मार्टफोन देतच नाही किंवा वापरतच नाही.
2: मग जसं, आय एम व्हेरी सॉरी फॉर दिस एक्झाम्पल, एखाद्या ऍडिक्टेड माणसाची दारू एका दिवसात बंद केली की त्याला जसे विड्रॉल सिम्पटम्स येतात, तसा ह्याचा अचानक फोन काढून घेतल्यामुळे काही सिम्पटम्स आले का नवीन?
1: भरपूर.
2: कसे?
1: टँट्रम्स वाढले, वस्तू फेकणं वाढलं, मी रडलो तर मला स्क्रीन मिळते का याचा प्रयत्न केला गेला, मी कोणाला मारलं, मी खूप हैदोस मांडला तर मला मोबाईल दिला जातोय का याचा प्रयत्न केला गेला. दुर्दैवाने ही मुलं ना भयंकर शार्प असतात, आपल्याला वाटतं त्यांना कळत नाही, पण ते ना आपल्याला बरोबर मॅनिप्युलेट करतात. खूप त्यांना कळायला लागलं ना की हे आता चिडणार आहे माझ्यावर, त्याच्या आताच येऊन मिठी मारतील, मांडीत बसतील, गालाला हात लावतील, हसतील आपल्याकडे बघून, त्यांना माहिती ही आता रागवणार आहे. म्हणून ते आधीच त्याची तयारी करतात.
2: बद्दल बोलतोय आपण,
1: 4 वर्षाच्या.
2: हो
1: हो, 4 वर्षाचा मुलगा
2: एवढा मॅनिप्युलेटिव्ह,
1: खूप. त्यांना हर प्रकारे त्यांनी स्क्रीन मिळेल की नाही याची खात्री खातरजमा करून घेतली. त्या उपरही जेव्हा स्क्रीन मिळाली नाही त्यावेळेला त्याला कळलं. मग शून्यात नजर लावून बसून राहायचं, मी तुमचं काहीच ऐकणार नाही, तुम्ही काहीही करा, डोकं फोडा माझ्या समोर. 7-7, 8-8 तास खायचं नाही, काही नाही, बसायचं. मी त्याच्या आजीला म्हटलं, आजी थोडं कडक व्हा, कोणीच उपाशी राहत नाही, नाही खाते ना हरकत नाही, समोर ठेवून द्या. भूक लागली ना की बरोबर तो बघायचा इकडे तिकडे, कोणी आपल्याशी बोलत नाही, कोणाचं आपल्याकडे लक्ष नाही, जायचं आणि खाऊन घ्यायचं ताटलीतलं. मी म्हटलं थोडे दिवस तुम्हाला हे करावं लागेल, इग्नोर करा, तुम्ही जेवढं त्याला लक्ष द्याल, अटेन्शन द्याल ना, तेवढा तो त्याचा हट्ट पूर्ण करून घेईल. त्याच्यामुळे इग्नोरन्स हा कधी कधी खूप कामी येतो, खूप जास्त कामी येतो. त्यांना कळतं आपल्याकडे कोणी बघत नाही, ते आपोआप शांत होऊन जातात. हा, पण जर ते हेड बँगिंग करायला लागले, स्वतःला जखमा करायला लागले, तर मात्र आपल्याला लक्ष देणंच आहे. म्हणून मी मगाशी जे म्हटलं ना, प्रत्येक मूल वेगळं, प्रत्येक मुलाची रेमेडी वेगळी, प्रत्येक मुलाचा प्लॅन वेगळा. पण याच्यासाठी काय लागतं,
2: माझी क्युरिओसिटी वाढली. 7 महिन्यांनी त्याने आपल्याला रिस्पॉन्स दिला.
1: तेच सांगते मी, जी तुझी क्युरिओसिटी आहे ना तीच भागवतीये, की हे करायला काय लागतो, वेळ लागला की नाही. मला 7 महिने पालक जे घोड्यावर येतात म्हटलं ना, त्यासाठी मी उदाहरण दिलं. 7 महिन्यानंतर त्याच्या आईने मला हे सांगावं की आता त्याला ज्युनियर केजीत टाका.
2: ओ
1: झालं, मी जे म्हटलं ना घोड्यावर येतात, अरे वेळ लागतोय. जसा त्याला बिघडायला वेळ लागलाय ना, तसा त्याला त्यातनं बाहेर यायला वेळ लागणार आहे. आता फक्त तुम्ही हाक मारल्यानंतर तो तुमच्याकडे बघतोय, म्हणून त्याला नॉर्मल शाळेत टाकतोय आणि तो आता ज्युनियर केजीला येईल ही अपेक्षा का करताय. आत्ताशी तो फक्त आय कॉन्टॅक्ट करायला लागलाय आणि कानाने त्याला तनिष्क ऐकल्यानंतर बघायला लागलाय. अजूनही त्याचे फाईन मोटर स्किल्स, हातात पेन्सिल पकडणं किंवा समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकणं किंवा त्याचं बोलणं ऐकण्यासाठी मला एका जागेवर बसायचंय हा सिटिंग टॉलरन्स नाहीच आहे. तो अजूनही गरगर गरगर फिरतोय, इकडे तिकडे चक्रा मारतोय, तू बोलतीये त्याच्याशी, त्याला काही घेणं देणं नाहीये. फक्त तनिष्क हाक मारल्यानंतर मागे बघायला लागला आणि तुम्हाला ज्युनियर केजी मध्ये टाकायचंय. मी म्हटलं, मॅम प्लीज तुम्ही मुंबईला घेऊन जा, कारण एवढा आम्ही देव नाहीये, आम्ही प्रयत्न करतोय, पण त्याला जेवढा वेळ लागणार आहे तो लागणारच आहे. आता तो 4 वर्षाचा असताना तुम्ही 7 महिने घालवून आता 5 वर्षाचा झालाय म्हणून ज्युनियर केजीत टाकते, हा डिसिजन तुम्ही पालक म्हणून नाही घेऊ शकत अशा मुलांसाठी. आणि दुर्दैवानी मला प्रत्येक केसमध्ये हाच अनुभव येतो, आपण मुलावर काम करायला सुरुवात करतो, मुलांमध्ये सुधारणा दिसायला लागते आणि पालकांना स्वप्न पडायला लागतात की आता आम्ही यांना नॉर्मल शाळेत टाकतो, आमची मुलं नॉर्मल झाली. ती मुलं काही महिन्यांनी रिव्हर्स येतात आणि मग जे सलग काम चालू असतं ना ते मध्येच दुसरीकडे गेल्यामुळे अजून बिघडतं. कारण ती मुलं जेव्हा दुसरीकडे जातात ना त्यावेळेला ते सोशल नसतात, त्यावेळेला त्यांना हे कळत नसतं, हा तुझा चष्मा आहे तो मी नाही उचलायचा आहे, हे त्यांना कळतच नसतं. ते उचलतात, फाकवतात, तोडतात, मग मारामाऱ्या होतात, मग ही मुलं ताकदवान असतात, हायपर असतात, ही ढकलून देतात, मग त्या दुसऱ्या पॅरेंट्सचे मुलांचे पॅरेंट्स येतात आणि मग आपल्या मुलांनी हा हैदोस घातला याच्यासाठी हे पालक परत शर्मिंदा होतात, शाळावाले बोलवतात, मग म्हणतात की तुमच्या मुलाला समज द्या. अरे त्या बिचाऱ्याला कळतच नाहीये, त्याला हेच नाही कळलंय की मी या चष्म्याला हात लावून काय चूक केली, माझी क्युरिओसिटी होती ते काय दिसतंय, ते काय चमकतंय म्हणून मी हात लावला. पण पालकांचं इथेच चुकतं की आपल्या मुलाला जर स्पेशल मदतीची, स्पेशल शाळेची गरज आहे तर आपण नॉर्मल शाळेची स्वप्न खरोखर बघू नका. एनआयएस सारख्या माध्यमातून जा, तुमची ही मुलं तेवढेच शार्प होतील. कित्येकदा मी पॅरेंट्सला हेच सांगते की त्याच्या वयाचं मूल ज्या वेळेला 10वीच्या मार्कांसाठी रेसमध्ये पळत असेल ना की मला अमुक मार्क मिळवायचे आहेत, मला टॉप करायचंय, मला हे करायचंय, त्यावेळेला याच्या कलेतनं, याच्या छंदातनं, याच्या हाताला आलेल्या स्किलमधनं हा काहीतरी कमवायला लागलेला असेल हे बघा. आपल्याला त्यांना जीवनावश्यक कौशल्य द्यायची आहेत हे बघा. मी तुला 100 रुपये दिले आणि 80 रुपयाची वस्तू घेतली, तू मला 20 रुपये परत द्यायला पाहिजे, एवढं गणित आलं तरीही आयुष्य चालतं, तेवढंच शिकवा. जास्तीचं बर्डन का टाकायचंय त्याला हे शिकवा. म्हणजे आम्ही काय करतोय माहितीये का, आम्ही मुलांच्या घरी जातो, अशा मुलांच्या घरी जातो आणि त्यांना 8 दिवस रोज भात लावायला शिकवतो. त्या मुलाची आई आणि आम्ही 8 दिवस रोज भात लावायचा, 8 दिवस रोज भाजी कापायची, 8 दिवस फोडणीच द्यायची. म्हणजे जोपर्यंत त्या मुलाला ती गोष्ट करता येत नाहीये, कशासाठी, कारण सगळ्यात मोठं आणि दुर्दैवी गोष्ट आहे, या मुलाच्या पालकांचा एकच प्रश्न असतो, आज आम्ही आहे उद्या आम्ही नसलो तर काय, याचं कोण करेल, हा कसा खाईल, हा कसा राहील. मग त्या मुलाला फक्त व्यवहार ज्ञान देणं आणि त्याच्या हाताला काही कौशल्य की जो पैसे कमवेल, जे कमवलेत ते कसे ट्रान्झॅक्ट करायचे, किती द्यायचे, परत किती घ्यायचे, आणि घरी असताना आपल्या पोटाच्या खळगीत काय भरायचं, आजकाल कोणी कोणाला विचारत नाही, दुर्दैव आहे पण खरंय. मग अशा वेळेला तो एक कॉन्फिडन्स की मला पोहे करता येतात, मी पोहे करून खाईल, मला भात करता येतोय, मी भात शिजवून खाईन, तुपमीठ भात खाईन, दूध भात खाईन, पण मी उपाशी राहणार नाही, या गोष्टीसाठी म्हणजे स्पेशल शाळांची गरज का आहे? तर नॉर्मल शाळेत जेव्हा तुम्ही टाकता ना, तेव्हा मागच्या वेळेला सांगितलं तसं 8 तासामध्ये 8 विषय शिकावे लागतात. एप्रिलमध्ये किंवा मार्चमध्ये शाळा होते आणि एप्रिल मे मध्ये रिझल्ट लागतात. या एका गतीने पळावं लागतं, एका दिशेने पळावं लागतं. पण स्पेशल स्कूल्समध्ये त्या मुलाची गती, त्या मुलाची समज, त्या मुलाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि त्या मुलाची आवड या सगळ्याची सांगड घालून त्याचं शिक्षण केलं जातं. मग स्पेशल स्कूलमध्ये आपण काय करतो? तर स्पेशल स्कूलमध्ये मुलगा जसा घरी उठतो ना बेडमधनं, आणि मग तो काय काय करतो, त्या सगळ्याच गोष्टी आपण करून घेतो. म्हणजे मला आनंद वाटतो आणि समाधान या गोष्टीचं की आमच्या इथे आल्यानंतर मूल ब्रश करतं, त्याला शी करायला कमोडवर कसं बसायचं, इंडियन टॉयलेटमध्ये कसं बसायचं, शी कशी धुवायची, या गोष्टींपासनं सायन्सपर्यंत आम्ही सगळं शिकवतो आणि ते शिकतात. फक्त जे पालक घोड्यावर असतात ना, ते आम्हाला वेळ देत नाहीत. आणि हे मला खरोखर म्हणजे आज तुमच्या माध्यमातून मी ही विनंती करते पालकांना की वेळ द्या, किमान 3 महिने ते 6 महिने वेळ द्या. अगदी नॉर्मल मूल जेव्हा शाळेत जातं ना, त्याला सुद्धा सेटल व्हायला 1 महिना लागतो. ते रडतं, ते चिडतं, ते बघतं, मग त्याला हळूहळू कळतं की नाही बाबा, इथे आपल्याशी प्रेमाने वागलं जातंय, या टीचर मला आवडतायत, हे खेळणं मला आवडतंय. जर नॉर्मल मुलांना 1 ते 1.5 महिना लागत असेल, तर या मुलांना सेटल व्हायला किती वेळ लागत असेल याचा कोणीच विचार करत नाही. आणि मग थोडसे प्रगती दिसायला लागली की त्यांना लगेच दुसरीकडे जायचं असतं. मग तिथे गेल्यानंतर परत काही 19-20 अनुभव आले की रिटर्न येतात. पण तोपर्यंत ते मूल जे रिव्हर्स आलंय,
2: कॉम्प्लिकेट होतं.
1: एक्झॅक्टली, म्हणजे आम्हाला परत नव्याने सगळं करावं लागतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मुलींच्या बाबतीत तर पालकांनी खूप जागरूक व्हायला पाहिजे. वाईट वाटतं की मुलींना आत्मभानच नाहीये. कित्येकदा या प्रकारामध्ये त्यांना सेन्सरी इश्यूज असतात, म्हणजे कुठल्या गोष्टीचा स्पर्श आवडत नसतो त्यांना. मग तो एक गोष्ट काय असेल, काहीही असेल, पाण्यापासनं पेट्रोलपर्यंत, चादरीपासनं उशीपर्यंत, कशाचं फॅब्रिक आवडत नाही, कशाचा स्पर्श आवडत नाही, कशाचा ओलेपणा आवडत नाही, कशाचा चिकटपणा आवडत नाही, हे सेन्सरी इश्यूज असतात. आमच्याकडे एक मुलगी होती, तिच्या अंगावर एक थेंब पाणी पडलं ना सगळे कपडे काढून टाकायची. मग ती कुठे आहे काही भान नाही तिला, ती वर्गात आहे का, तिचं बंद खोलीत आहे का, सीसीटीव्ही कॅमेराच्या इथे आहे, काहीच भान नाही. आज लहान आहे, चालतं.
2: ऑटिस्टिक?
1: येस.
2: दिस इज वन ऑफ द सिम्पटम ऑफ ऑटिझम.
1: येस, सिम्पटम्स पण सांगतेच मी, पण सिम्पटम्स खूप वेगवेगळे आहेत, वास्ट आहेत. काहीही वेगळं दिसलं तरी पालकांनी अवेअर राहावं एवढंच मी सांगू इच्छिते. कारण सिम्पटम्स इतके जास्त आहेत ना की तुम्ही प्रत्येक गोष्ट अच्छा हे आहे, नाही हे नाहीये, हे आहे, हे नाहीये, असे जर लिस्ट करून बसलात ना, तर तुम्ही कधीही मान्य नाही करणार. हे आहे आणि हे काहीतरी वेगळं आहे. एवढं जरी तुम्हाला चुणूक वाटली ना मुलांमध्ये, तरी तुम्ही एकदा खातरजमा तर करून घ्या. नाही निघाला अतिउत्तम, पण निघाला तर तुम्हाला काम करता येईल ना त्या मुलावर. कारण अर्ली इंटरव्हेन्शन इज रिअली गुड इन दिस केसेस. आज ती मुलगी लहान आहे म्हणून आपण तिला सांगू शकतोय किंवा बाजूला नेऊ शकतोय किंवा पटकन टॉवेल टाकू शकतोय. ही मुलगी जशी जशी मोठी होत जाते ना, हिला स्पर्श कळत नाहीत, कोण चांगल्या इंटेन्शननी आपल्याजवळ बसलंय, कोण आपल्या अंगावरनं हात फिरवतोय हे कळत नाही, हायजीन कळत नाही. बाजूला बसण्याची वेळ आल्यानंतर सुद्धा नक्की मला होतंय काय हेच कळत नसतं. मग ते क्लिनिंग कोण करणार आणि आई किती वर्ष करणार? मग मुलींच्या बाबतीत तर खूप जास्त जागरूक व्हायची गरज आहे. आणि खरोखर जर वाटतंय ना, नका त्यांना, म्हणजे तुम्हाला मिळतं काय त्या रेसमध्ये उतरवून की माझं मूल नॉर्मल शाळेत जातंय या समाधानापेक्षा माझं मूल अशा ठिकाणी जाते की जिथे त्याला नॉर्मली शिकवतायत, हे समाधान का नाही घेत पालक? फक्त त्यांना अशी भीती वाटते की माझं मूल स्पेशल शाळेत जाते म्हटल्यानंतर समाज आपल्यावर हसेल. पण जेव्हा तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं पुढे काही करायची वेळ येईल ना, त्यावेळेला हा समाज नाही उपयोगी पडणार, तो तेव्हाही हसेलच. मग तेव्हा त्यांना हसू द्यायचं नसेल तर आज हसू द्या ना, दुर्लक्ष करा आणि आपल्या मुलांकडे लक्ष द्या. प्रायोरिटी पण पालकांना कळत नाही, त्यांना हेच कळत नाही की नक्की मी कशावर कॉन्सन्ट्रेट करायचंय, समाजावर कॉन्सन्ट्रेट करायचंय का माझ्या मुलावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. तुम्ही मुलावर लक्ष केंद्रित करा, आपोआप समाज त्या मुलाकडे लक्ष केंद्रित करेल जेव्हा तो इतरांपेक्षा वेगळं काहीतरी चांगलं करून दाखवेल. ज्या वेळेला तुमच्या शेजाऱ्याचा मुलगा 10वीची परीक्षा देत असेल आणि टेन्शनमध्ये प्रेशरमध्ये असेल, त्यावेळेला तुझ्या मुलाचं चित्राचं प्रदर्शन जेव्हा भरेल ना, तेव्हा तो शेजारीच त्याच्या मुलाला सांगेल, तो बघ किती छान चित्र काढतो, तो बघ किती छान वस्तू तयार करतो, हस्तकला किती छान आहे त्याची, त्याचं आज नाव आहे. कॉम्पिटिशनमध्ये उतरवून बक्षीस मिळवण्यापेक्षा कॉम्पिटिशनमध्ये न उतरवता समाधान का नाही मिळवत पालक, हा माझा खरोखर सगळ्या पालकांना प्रश्न आहे.
2: आदिती, मला एक सांग, तुझ्यासारखे स्पेशल चिल्ड्रनला एज्युकेट करणारे किती टीचर्स आहेत नाशिकमध्ये? खूप कमी आहेत का?
1: नाही, संख्या बऱ्यापैकी आहे. थेरपी सेंटर्स म्हणून ते चालवतात, पण शाळा मात्र नाहीये. म्हणजे मी शाळा चालवते, जीवन शाळा म्हणजे जीवनावश्यक कौशल्य आणि शाळेचा अभ्यास याचं कॉम्बिनेशन करून मी जीवन शाळा चालवते अशी शाळा नाशिक मध्ये नाहीये.
2: आदिती मला तुझ्याबद्दल सांग, तो एज्युकेशन कुठलीस तू?
1: मी आहे खरं तर मुंबईची, आणि ज्यावेळेला माझ्या लेकीनी असं ठरवलं की तिला चाईल्ड सायकोलॉजिस्ट आणि स्पेशल एज्युकेटर व्हायचं आहे त्यावेळेला माझी पण जरा उत्सुकता ताणली गेली. त्याआधी आय वॉज कॉमर्स ग्रॅज्युएट आणि मी सायकोलॉजीचा मला इंटरेस्ट खूप होता पण मी अभ्यास नव्हता केला.
2: काय करत होतीस त्यावेळेस तू?
1: मी मीडियामध्ये काम करत होते. मी रेडिओ मिरची, रेड एफ एमला वगैरे असे मीडिया किंवा पिक्चरचं असिस्टंट डिरेक्टर असेल, नाटकं लिहिणं, नाटकं बसवणं हे सगळं करायचे.
2: मुंबईत?
1: नाही, नासिकला. लग्न करून नासिकला आले मी. शिक्षण माझं मुंबईत झालं, मग मी लग्न करून नाशिकला आले. इथे आल्यानंतर असं झालं की मुंबईचं जगणं आणि नाशिकचं जगणं खूप फरक होता. तिथला स्पीड इथे मॅचच होत नव्हता आणि मग ते स्पीड जो होता ती अस्वस्थता होती ती शांत बसू देत नव्हती. मग नाटक, मीडिया, चित्रपट हे सगळं करत गेले आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आई झाले त्यावेळेला हे जाणवलं की नाही, एक जबाबदारी आपली वाढली आहे. मग थोडा सायकोलॉजीचा अभ्यास सुरू करून मुलीवर, म्हणजे माझी मुलगी सई,
2: का अभ्यास सुरू केला?
1: सांगतेच सांगते. माझी मुलगी सई आणि मी, बरोबर, ज्या क्षणाला, ज्या मिनिटाला सई जन्माला आली त्याच वेळेला सईची आई जन्माला आली.
2: बरोबर.
1: त्याच्या आधी मी बायको होते, सून होते, मुलगी होते, मामी होते, आत्या होते, मावशी होते, आई नव्हते. त्याच्यामुळे सई आणि आई या त्या एका त्याच मिनिटाला जन्माला आल्या आहेत ना. मग आमचा प्रवास समांतर आहे. मग अशा वेळेला जर प्रवास समांतर आहे तर या बाळाला वाढवताना काहीतरी मला निश्चित ध्येयधोरणं हवी होती की नाही. सांगायला असतातच, मोठे सगळेच असतात, सगळे सांगत असतात, पण जर आपल्याला आपल्या लेकीसाठी आणि जर ठरलंय की एकच मुलगी आपल्याला असणार आहे तर त्या लेकीसाठी काय वेगळं करता येईल हा विचार करताना, जेव्हा मी आपल्याला जर बाळ वाढवायचंय तर बाल मानसशास्त्र आपल्याला माहिती पाहिजे. सुदैवाने आपण इतके लकी आहे ना की आपल्याला इनपुट्स खूप ठिकाणून मिळतात. घरातल्या व्यक्ती सांगतच असतात, त्याच्या पलीकडे काही क्युरियोसिटी असेल तर आपण गुगल आत्याला विचारतो आणि आपण आपली जी काही क्युरियोसिटी ती भागून पुढे चालतो. सुदैवानी झालं असं की सई 5वी-6वीत असताना ती मला म्हणाली की आई मला चाईल्ड सायकोलॉजिस्ट व्हायचं आहे आणि मी स्पेशल मुलांसाठी काम करणार आहे. तिच्या वर्गात कोणीतरी होता स्पेशल मुलगा आणि एकंदरीत त्याची अवस्था बघून तिला खूप वाईट वाटायचं की याच्याशी सगळे असं का वागतात, त्याला सगळे असं का बाजूला टाकतात, किंवा तो असा का वागतो, तो हायपर का होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना ती मला प्रश्न विचारायची आणि मी तिला उत्तरं दिल्यानंतर तिला असं वाटायला लागलं की आई मला स्पेशल एज्युकेटरच व्हायचंय, मी याच मुलांसाठी काम करेल. आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ ऑल्सो, की ज्या वेळेला माझी मुलगी म्हणतीये की मला स्पेशल एज्युकेटर व्हायचंय त्यावेळेला परत माझ्या पुढे तेच प्रश्नचिन्ह की मग हिला इनपुट्स कोण देईल, ही कुठे अडली तर हिला मार्गदर्शन कोण करेल, मग आई म्हणून ते माझं कर्तव्य नाही का. म्हणून मी आपलं सगळं करिअर चालू असतानाच PhD करायचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी परत मला आर्ट्समधनं शिक्षण घ्यावं लागलं, कारण आर्ट्स किंवा सायन्सचा त्याला बेस लागतो, कॉमर्सच्या बेसवर सायकोलॉजी कोण करू देणार आहे. मग डबल ग्रॅज्युएशन करून मी PhD घेतली.
2: कुठून गेलस?
1: मी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतनं केलं, ऑनलाईन केलं.
2: ओके.
1: आणि ती PhD झाल्यानंतर,
2: तो किती वर्षाचा होता तो PhD?
1: 4 वर्षाचा होता. आणि त्याच्या आधी मला 3 वर्ष डबल ग्रॅज्युएशनचे लागले. पण मला तो उत्तम काळ मिळाला आणि माझी लेख आता मला सांगायला आनंद होतो की ती सायकोलॉजी शिकत असताना ती आज सायकोलॉजीचे टॉपर आहे.
2: क्या बात आहे,
1: म्हणजे तिला जिथे कुठे अडते,
2: जबरदस्त मिळालंय.
1: अरे ते कर्तव्य आहे आपलं, जी जिथे कुठे अडते तिथे आपण तिला सांगायला असतो. जिथे कुठे तिला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतात ती जीवनशाळेमध्ये येऊन मुलं ऑब्झर्व करते, त्यातनं तिचं आकलन वाढते.
2: मला तर जीवनशाळेबद्दल सांग, ती कुठे सांग, आणि त्याचबरोबर लोकांना तिथं तुला येऊन भेटायचं असेल तर त्यांनी काय करावं?
1: जीवनशाळा हे एक छोटस युनिट आता, म्हणजे मी आणि माझा नवरा आमच्या याच्यावरच चालवतो आहे. पण तिथे जी टीम आहे, मी आहे तिथे, स्पीच थेरपिस्ट आहेत तिथे, बिहेव्हिअरल थेरपिस्ट आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, रेमेडियल टीचर्स आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि रेग्युलर टीचर्स पण आहेत. कारण जसं मी म्हटलं की जीवनशाळा हे जीवनावश्यक कौशल्य आणि शाळेच्या अकॅडमिक्समधल्या गोष्टी मुलांना शिकवणं याचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे जर मूल वर्बल असेल, नॉन वर्बल असेल, तर त्याला स्पीच थेरपी देऊन बोलतं करता येतंय का याचे प्रयत्न आम्ही तिथे करतो. मुलांना वर्तवणूक समस्या असतात तर बिहेव्हिअरल थेरपिस्ट त्याच्यावर काम करतात. मुलांच्या बॉडी स्ट्रेंथसाठी आपण ऑक्युपेशनल थेरपी पण देतो आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून तिथे शिक्षण होतं. जीवनशाळा ही 5 तासांची शाळा आहे, पूर्ण 5 तासांची शाळा, कारण या मुलांना ना समाजात बाकी कुठेच हे नाहीये. 40 मिनिटं फक्त थेरपीला जातात, बाकी त्यांना घराबाहेरचं जग माहीत नाही. म्हणून आपण त्यांना 5 तासाची शाळा देतोय. उद्दिष्ट हेच आहे की खरोखर जर त्या 5 तासाच्या शाळेचा उपयोग होऊन ते नॉर्मल शाळेत गेले तर त्यांचा तेवढा सिटिंग टॉलरन्स असेल. आणि त्याच्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की हे 5 तास जेव्हा मुलं माझ्याकडे असतात ना तेव्हा ते 5 तास त्यांचे पालक जगून घेतात. रिक्रिएशन ऑफ एनर्जी, रिक्रिएशन ऑफ थॉट्स आणि रिक्रिएशन ऑफ पॉझिटिव्हिटी या पालकांसाठी खूप गरजेची आहे. सतत काही ना काही कोणी ना कोणी त्यांच्यावर तोफ डागत असतं, ते शांततेने ते घेत असतात, ते फ्रस्ट्रेशन काढायला त्यांना जागा नसते. ही मुलं जेव्हा 5 तास जीवनशाळेत असतात त्यावेळेला ते 5 तास त्या पालकांचे स्वतःसाठीचे स्वतःचे असे 5 तास असतात आणि ते 5 तास ते पालक छान जगत असतात. सो जीवनशाळा ही मुलांसाठी तर आहेच पण मुख्य त्या पालकांसाठी आहे जे 24 तास या मुलांमागे आपलं सगळं सोडून तन मन धनाने त्या मुलांसाठी आहेत ना, त्या पालकांसाठी जीवनशाळा आहे.
2: कुठे?
1: इंदिरानगरमध्ये आहे आणि तिथे रथचक्र चौकात जीवनशाळा आहे. तिथे भेटायचं असेल तर माझा नंबर जर मी तिथे सांगू शकले तर 8329-320-17.
2: मराठीत एकदा सांग.
1: 83-299-320-17 या नंबरवर कॉल करून तुम्ही कधीही मला येऊन भेटू शकता. तुमच्यासाठी मी कायमच असेल आणि तुम्ही खरोखर या, तुमच्या मुलांसाठी नक्की आपण दोघं मिळून काहीतरी करू असं मी पालकांना सांगू इच्छिते.
2: ऍडमिशन क्रायटेरिया काय असतो तुझं?
1: ऍडमिशन सच असं काही नाही की जून पासून टाकायला पाहिजे किंवा याच महिन्यात टाकले 1 तारखेलाच टाकायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जो दिवस योग्य वाटेल त्या दिवशी या, मुलाची असेसमेंट करून आपण त्यांच्या इंडिव्हिज्युअल लर्निंग प्लॅन्स बनवतो आणि त्यांच्या टाइमटेबलनुसार त्यांचं शिक्षण चालू होऊन जातं. त्याच्यामुळे ऍडमिशन क्रायटेरिया किंवा एज क्रायटेरिया असा नाही आहे. लवकरात लवकर मुलं आली तर मलाही आनंद असतो कारण काम करता येतं. 12 वर्षांनंतरची मुलं मात्र मी घेत नाही कारण जर 12 वर्षापर्यंत काही कामच झालेलं नाही तर त्यांच्यावर म्हणजे पालक फी देतात, पैसे देत राहतात पण तेवढं काम मी त्या मुलांवर करू शकत नाही तर मला त्याचं समाधान नाही मिळत. मोगीच्या पालकांची फी घेण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. जर खरोखर काम करता येणार असेल तर पालकांकडनं काही जे काय आपण घेतो ते, पण जर काम करता येण्यासारखं नसेल तर मात्र मी नम्रतेने त्यांना नाही सांगते. 12 वर्षाची मुलं मी नाही सांगते 12 वर्षाच्या पुढची, पण 12 वर्षाच्या पुढच्या मुली मात्र मी घेते कारण मुलींवर काम करणं खूप गरजेचं असतं या वयामध्ये. त्याच्यामुळे मुली मात्र मी घेते पण मुलं नाही घेत.
2: बरं, आणि कितव्या वर्षापासून मुलं येऊ शकतात शाळेत?
1: अगदी 14-15 महिन्याची पण मुलं आपण घेतो कारण जर कळतंय काहीतरी आहे तर मदर टॉडलर प्रोग्राम करून आपण आईला पण टीच हे करतो, प्रशिक्षित करतो की आम्ही इथे करतो हे घरी करून घ्या, मुलामध्ये पटकन फरक पडेल. म्हणजे खरोखर तुमची जी स्वप्न आहेत त्याची पुढच्या आयुष्याची ती तुम्ही अचीव्ह करू शकाल. सो आम्ही अगदी 14-15 महिन्याची जसं तुमच्या लक्षात येते आणि तुम्ही आलायत ना तिथपासून आम्ही काम चालू करतो. म्हणून वयाची अट नाही, वेळेची अट नाही की अमुक महिन्यातच या, 1 तारखेलाच या. जो दिवस तुम्हाला योग्य वाटेल त्या दिवशी या, त्याच्या अगदी त्याच दिवसापासून मुलावर आपण काम करणार ही आमच्याकडनं गॅरंटी.
2: आणि तू फक्त पॅरेंट्सला सुद्धा ट्रेनिंग देतेस का त्यांच्याबरोबर?
1: येस, काउन्सिलिंग करते, सेमिनार्स करते. जसं मी म्हटलं, मुलांच्या घरी जाऊन जेव्हा आपण त्यांना भात लावायला वगैरे शिकवतो त्या वेळामध्ये भाताच्या शिट्ट्या होत आहेत तोवर घरच्यांशी गप्पा मारायच्या, नातेवाईकांशी गप्पा मारायच्या, मग तुम्ही छान करताय, अजून आपण असं करू शकतो हे त्यांच्या डोक्यात टाकून जायचं की जेणेकरून आपण जरी तिथे नसलो ना तरी त्यांची पॉझिटिव्हिटी वाढलेली असते त्या मुलाकडे बघण्याची.
2: हे आदिती मला एक सांग, हे जे स्पेशल चाइल्ड आहेत त्यांना काय पाहिजे असतं ग?
1: त्यांना फक्त तुमचं प्रेम हवं असतं.
2: प्रेम म्हणजे काय हवं असतं नेमकं?
1: प्रेम म्हणजे तुम्ही त्यांना समजून घेणं. त्यांना बोलता येत नाहीये, त्यांना व्यक्त होता येत नाहीये, ते वस्तू फेकतायत. त्यांनी वस्तू फेकल्यानंतर आपला पारा अजून चढतोय, त्याच्याऐवजी त्यांनी वस्तू का फेकली असेल याचा शांततेने विचार करा आणि मग त्याला समजून घ्या. अशा मुलांना ना फक्त तुम्ही मला समजून घ्या आणि तुम्ही मला थोडंसं प्रेम द्या एवढंच म्हणणं असतं. त्या मुलांची बाकी काहीच मागणी नसते ना. त्यांना महागाची खेळणी लागतात, त्या बिचाऱ्यांना खेळणंच कळत नसतं ना. त्यांना ही कार आहे, ही रिमोटनी चालते, बटन दाबल्यावर पुढे पळते हेच माहीत नाही. कारण जेव्हा त्यांना तुम्ही कार द्याल ना त्यावेळेला ते कार उलटी करतात आणि त्याचे चाकं फिरून त्याच्याकडे एकटक बघत बसतात. किंवा जेव्हा तुम्ही त्यांना काही ऑब्जेक्ट द्याल खेळायला, 3 कार दिल्या, ते कार चालवणारच नाहीत. ते एका कार मागे दुसरी कार, त्याच्या मागे तिसरी कार, तासन तास तेच करत बसतील. त्याच्यामुळे त्यांना ते खेळणं काय आहे, त्याच्याशी कसं खेळायचंय याच्या सुद्धा जाणीवा नाहीयेत. म्हणून त्यांना ना महागाची खेळणी लागतात, ना त्यांना महागाचं हॉटेलिंग लागतं, ना त्यांना मोठमोठे मोबाईल लागतात. त्यांना फक्त आई वडिलांचा थोडासा वेळ, त्यांचं थोडंसं प्रेम आणि त्यांचं त्या एकमेकांना समजून घेणं एवढंच अपेक्षित आहे. आणि सुधारणा पण यातनंच होते. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आहे ऍक्सेप्ट करा, दुसरी गोष्ट आहे स्वतःला थोडंसं रिफॉर्म करा मुलांसाठी, मग तुम्हाला तिसरी गोष्ट त्यातनं सक्सेस मिळेल. ह्या पायऱ्या आहेत. पण ऍक्सेप्टन्सच नसेल, मुलांना द्यायला वेळच नसेल आणि आता आम्ही चांगल्या मोठ्या शाळेत त्याला टाकलंय म्हणजे तो सुधरून जाईल अशी जर तुमची अपेक्षा असेल तर ते होणे नाही.
2: खराब होईल ना ग?
1: होणारच, कारण त्याचा कॉन्फिडन्स लो होऊन जातो. इतर मुलांच्या बरोबरीने तो काम करू शकत नाहीये, त्याला कळत नाहीये, टीचर 4 वेळा त्याला पॉइंट आउट करतात.
2: जे नॉर्मल मुले ते ऍक्सेप्ट करणार
1: नाही, करत
2: अजून इन्फिनिटी कॉम्प्लेक्स
1: नाही करत, ते बाजूला काढतात. कित्येक मुलं आपल्याच सोसायटीमध्ये इतर मुलांच्या वाढदिवसाला सुद्धा जात नाहीत कारण ते टर उडवतात, ते खेळायला घेत नाहीत, तिथे गेल्यानंतर ते त्याच्याकडे लक्षच देत नाहीत. अक्षरशः बाजूला पाडतात आणि मग त्याच्यामुळे त्यांचा एस्टीम लो होतो, कॉन्फिडन्स लो होतो. मग ते जाऊ दे, काही बोललं की जर अडखळत बोलले किंवा काहीतरी शब्द चुकीचा गेला की मुलं त्यांच्यावर हसतात म्हणून ते स्वतःला बोलणं बंद करून टाकतात. हळूहळू त्यांचं बोलणं बंद होतं. पण हे पालकांच्या लक्षात यायला खूप वेळ लागतो. माझं ते म्हणणं आहे की जर तुम्ही पालकांनी जर वेळ दिला, लक्ष दिलं, प्रेम दिलं ना, जिथे प्रेम असतं ना तिथे अंडरस्टँडिंग असतं आणि जिथे अंडरस्टँडिंग असतं ना तिथे को लर्निंग किंवा एकमेकांशी एम्पथी असतेच. तुम्ही समजून घेताच त्याला, त्या मुलाची गरज असते एवढी आहे.
2: अदिती, आय एम प्राऊड ऑफ यू.
1: थँक्यू सो मच.
2: खूप ग्रेट इज बाई तू आणि खूप छान काम करते. खूप कौतुक वाटलं मला तुझं.
1: बघूया, आता सुरुवात केली आहे, होईल पण नक्की काहीतरी छान
2: छान झालंच आहे. छान झालं, याच्यापेक्षा छान काय होणार. मंडळी, तुमचं नशीब चांगलं असेल किंवा काही असेल, तुमच्या घरात असं मूल नाही आलंय, पण ज्याच्या घरात आलंय त्याला तुमच्याकडनं काही नकोय. ना त्या पोराची कीव करा, ना त्याचं उगाच कौतुक करा नका. त्याला नॉर्मल म्हणूनच घ्या. आणि तुमच्या घरात तसं मूल आलं नाही ह्याचा अर्थ असा नाही की तुमचं मूल तसं होणार नाही. आई होणं, बाप होणं सोपं आहे, पण चांगले आई वडील होणं आणि चांगलं मूल जन्माला घालणं आणि ते मूल समाजात आणि देशात मोठं नाव करेल याची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे. उगाच आई वडील म्हणतायत, नातेवाईक म्हणतायत की आम्हाला नातू पाहिजे, मुलगा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, म्हणून संतती वाढवू नका. खूप मोठी जबाबदारी आहे ती. आदिती, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच.
1: थँक्यू सो मच.
2: राम मंडळी भेटूया.